वंदन हा कार्यक्रम सुरू आहे मंडळी. 5:42 झालेली आहेत. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आपण येऊन पोहोचलेलो आहोत. आणि अशा कुठल्या 6 सवयी आहेत ज्या सकाळी सकाळी किंवा पहाटे केल्यानंतर आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थानं सकारात्मक बदल होऊ शकतात याविषयी आपण बोलत आहोतच. छान ध्यान झालेलं आहे, ॲफर्मेशन म्हणजे स्वतःशी संवाद झालेला आहे, व्हिज्युअलायझेशन छान झालेलं आहे, त्यानंतर छानपैकी एक्सरसाइजसुद्धा झालेले आहे. आता महत्त्वाचं आहे ते म्हणजे अर्थातच वाचन, कारण आपण ऐकलेलंच आहे, वाचलेलं आहे, वाचाल तर वाचाल. पुस्तक वाचणारी माणसं एका आयुष्यात अनेक आयुष्य जगत असतात बरं का. पुढच्याच ठेस मागच्या सहाणा या न्यायानं दुसऱ्यांच्या अनुभवानं शहाणं होणारे लोक जगावर राज्य करत असतात. बघा ना, म्हणजे आपण म्हणू शकतो वॉरेन बॅफे, बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग हे सगळे आठवड्याला 2 पुस्तकं वाचून पूर्ण करतात. आणि ह्या पुस्तकांच्या माध्यमातूनच आपल्याला अनेक व्यक्ती त्यांचे अनुभव वाचायला मिळत असतात, अर्थातच अनुभवायला सुद्धा मिळत असतात. त्यामुळे वाचन खूप महत्त्वाचं आहे. आणि वेगवेगळ्या पद्धतीनं जेव्हा आपण वाचतो तेव्हा वेगवेगळे अनुभव आपण आपल्या गाठीशी बांधत असतो. आणि अर्थातच त्या अनुभवातनं आपण नेमकं काय घ्यायचं आणि आपण कसं वागायचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे. या सगळ्याबरोबरीनं आणखीन काय महत्त्वाचं माहिती आहे का? लिहिणं. कारण लिहिल्यानं तुमच्याशीच नव्यानं भेट होते. लिहिल्यानं मन रिकामं होतं, दुःख नाहीच होतं, मनात नवे

ऊर्जेचा संचार होतो. लिहिल्यानं नवे रस्ते उघडतात, नव्या प्रगतीच्या वाटा खुलतात. संतांनी सांगून ठेवले की दिसा माझी काहीतरी लिहित जावं. लिहिणं हे सुद्धा स्वसंवादाचं प्रभावी साधन आहे बरं का, कारण लिहिल्यानं आपल्या मनातले जे विचार आहेत ना ते पक्के होतात. सकाळी उठल्यानंतर हां आज दिवसभर मी काय करणार आहे ते लिहायचं आहे. अर्थातच प्रत्येकाच्या कल्पनाशक्तीला वाव देण्याचा सुद्धा इथं एक प्रयत्न आहे की काही काही वेळेला असं होतं की आपल्यालाच आपण गवसायला लागतो जेव्हा आपण लिहितो तेव्हा, की अरे खऱ्या अर्थानं मला कविता करता येते किंवा मी खूप छान लेख लिहू शकते हे सुद्धा कळू शकतं. आणि अगदीच नाही तर बाई मी आज सकाळी उठलेले आहेत आणि आज दिवसभराचा माझा हा हा कार्यक्रम आहे हे सुद्धा जेव्हा आपण लिहितो ना तेव्हा आपण म्हणू शकतो की इनडायरेक्टली ते आपल्या मनावर बिंबवत असतो की बाबा हीही कामं आज झालीच पाहिजे. त्यामध्ये विचार पक्के होतात आणि अर्थातच कामंसुद्धा पूर्ण होतात. एखादी समस्या आपल्याला छळतीये तर तीसुद्धा लिहून त्याचे उपाय लिहावेत. मनाला स्वप्नांच्या आकाशात मुक्तपणे पाठवून कागदावरती स्वप्न रेखाटावीत आणि मग ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी काय करणार आहे, त्याचं प्लॅनिंग काय आहे, त्याचं नियोजन मी कसं करणार आहे ते सुद्धा लिहावं. रोज स्वतःला कामं नेमून द्यावीत आणि पूर्ण झाली की संध्याकाळी किंवा रात्री झोपताना स्वतःला विजयी घोषित करावं, तो सुद्धा एक वेगळाच आनंद आहे. लिहिल्यानं मन मोकळं होतं किंवा आपण म्हणू शकतो काळजीचा जे ओझा आपण सतत वाहत असतो की नाही ते हलकं हलकं होऊन जातं. अशाने अंतरंग खुलून येतं आणि ऊर्जेचा स्रोत अगदी खळखळत वाहतो. आता बघा ना, ह्या सहा सवयी आहेत त्या प्रत्येक सवयीमधली जी गोष्ट आहे की नाही ती आयुष्य बदलून टाकणारी आहे. त्यामुळे या सवयींपैकी किती सवयी तुम्ही स्वतःला लावून घेतलेल्या आहेत किंवा आपण म्हणू शकतो किती लावून घेणार आहात किंवा ऑलरेडी तुम्ही ह्या सहा गोष्टींपैकी कुठली तरी एक गोष्ट करत असाल आणि तो एक वेगळा आनंद अनुभव मिळत असेल याचं आज मनन करायचं आहे. आणि मग समजा जर या सहा सवयींपैकी आपल्याकडे एकही सवय आपण करत नसू तर एखादी तरी सवय अंगी बाणायची आहे आणि त्यामुळे येणारे जे बदल आहेत ते नक्कीच अनुभवायचे आहेत आणि त्याची अनुभूती आपण स्वतःच घ्यायची आहे. आणखी संवाद साधणार आहोतच या गाण्यानंतर.

5:55 झालेली आहेत मंडळी, आणि वंदन या कार्यक्रमातनं निरोप घेण्याची वेळ झालेली आहे. यानंतर ठीक 6:00 आपण ऐकू शकणार आहात बातमीपत्र, आणि 6:05 रेनबो फंडे हा कार्यक्रम घेऊन पुन्हा एकदा तुमच्यासोबत असणार आहेस. तेव्हा वंदन या कार्यक्रमापुरती स्वप्नाला इथं अनुमती द्या. धन्यवाद.

0: Lani FM Rainbow 107.1 MHz. Musically yours.
1: Facebook ni sky, WhatsApp in life. Man more calm. Itano aram. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Musical saath, real life baat. Cinema natak, bhatkan dikhas. Start up your day with Rainbow Fun Day.
3: नमस्कार श्रोते हो 107.1 MHz वर तुम्ही ऐकत आहात मुंबई आकाशवाणी केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू झाला आहे रेनबो फन डे आणि या कार्यक्रमात मी स्वप्ना सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते.

यानंतर आपण ऐकणार आहोत हवामान वृत्त. कुलाबा इथं कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस, किमान तापमान 30 अंश सेल्सिअस, तर सांताक्रूज इथं कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस, किमान तापमान 29 अंश सेल्सिअस आणि हवेतील सापेक्ष आर्द्रता 75% नोंदवण्यात आलेली आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पुढल्या 24 तासात आकाश ढगाळ राहील आणि कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 35 आणि 29 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता मुंबई वेधशाळेनं नोंदवलेली आहे. गोवा किनारपट्टी, कर्नाटक आणि केरळ किनारपट्टीवर ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता नोंदवलेली आहे, त्यामुळे मच्छीमार बांधवांनी या काळात योग्य ती काळजी घ्यावी. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात पुढल्या 24 तासात आकाश अंशतः ढगाळ राहील. याबरोबर हे हवामान वृत्त संपलं.

फंडे हा कार्यक्रम सुरू आहे. मंडळी, महाराष्ट्राचे लाडके अष्टपैलू व्यक्तिमत्व पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, अर्थातच आपल्या सगळ्यांचे लाडके पुल उर्फ भाई, 12 जून हा त्यांचा स्मृती दिवस. त्यामुळे आजचा हा स्वरमय, शब्दमय आणि आठवणींच्या सुगंधीनं दरवळणारा कार्यक्रम समर्पित आहे या महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाला. लेखक, विनोदीकार, संगीतकार, अभिनेते, दिग्दर्शक आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती का, माणुसकी जपणाऱ्या या जादुई मनाला, अर्थातच पु ल देशपांडे यांना. पुलांचं नाव घेतलं ना की चेहऱ्यावर नकळत हसू मटत नाही का. त्यांच्या लेखणीतनं जन्मलेली माणसं आजसुद्धा आपल्याला आसपास वावरताना दिसत आहेत. व्यक्ती आणि वल्ली मधला प्रत्येक स्वभाव, बटाट्याची चाळ मधली प्रत्येक गंमत आणि अर्थातच त्यांच्या संगीत प्रेमातून उमटलेला प्रत्येक सूर, हे सगळं, अगदी सगळं आपल्या आयुष्याचा भाग बनून गेलेलं आहे. पुलांनी आपल्याला फक्त हसवलं

नाही तर जगण्याकडे हलक्या फुलक्या नजरेनं पाहायला शिकवलं. दुःख असू देत किंवा संघर्ष, त्यात सुद्धा आनंद शोधायचा, माणसांवर प्रेम करायचं आणि आयुष्यभर रसिक राहायचं हेच त्यांनी आपल्या साहित्य आणि कलेतनं दिलेलं मोठं दान आहे. आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पुलंच्या आठवणी, त्यांच्या साहित्याचा प्रवास, काही निवडक प्रसंग आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा उलगड्डा करणारे सुंदर शब्द. अर्थातच सोबतीला त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणीसुद्धा असणार आहेत जी पुलंच्या संवेदनशील आणि रसिक मनाला साजेशी आहेत. त्यामुळे हास्य, संगीत आणि सुरांच्या या दुनियेत आपण प्रवेश करूया आणि अनुभवूया पुल नावांचं एक अजरामर विश्व.

महाराष्ट्राचे अत्यंत लोकप्रिय विनोदी लेखक, नाटककार, अभिनेते, संगीतकार, वक्ते, अर्थातच महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजेच पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, अर्थातच पु ल देशपांडे. मुळात पु ल म्हणजे एका संपूर्ण संस्कृतीचा, एका जिवंत संवेदनशीलचा आणि मराठी मनाच्या हासऱ्या चेहऱ्याचा उत्सव आहे. ज्यांनी शब्दाला हसू दिलं, संगीताला आत्मा दिला आणि माणुसकीला एक सुंदर उबदार स्पर्श दिला, ते म्हणजे पु ल देशपांडे. त्यांच्या विनोदामध्ये केवळ हास्य नव्हतं बरं का, तर समाजाचं बारकाईनं केलेलं निरीक्षण होतं. माणसांच्या स्वभावाचं विलक्षण आकलन होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणसांवरचं निरपेक्ष प्रेम होतं. त्यांनी लिहिलेली प्रत्येक व्यक्तिरेखा ही केवळ पुस्तकातली व्यक्तिरेखा वाटत नाही, तर ती आपल्या आसपासची कुणीतरी वाटते. नारायण, अंतू बर्वा, चितळे मास्तर किंवा सखाराम घटने या माणसांना आपण रोज भेटतो, कारण पुलंनी ती माणसं लिहिली नाहीत, त्यांनी जगलेली माणसं शब्दात पकडलेली आहेत. त्यांच्या लिखाणातला विनोद कधीही टोचणारा नव्हता, तर तो आयुष्य हलकं करणारा होता.

मुखावर फुंकर घालणार होता. आणि म्हणूनच पुलं वाचताना आपण फक्त हसत नाही, आपण नकळत विचारही करतो. अनेकदा डोळ्यांच्या कडा ओलावतात. साहित्य, संगीत, नाटक, अभिनय, दिग्दर्शन, वक्तृत्व, अहो कलेचं असं एकही क्षेत्र नाही जिथं पुलंनी आपली जादू निर्माण केली नाही. त्यांच्या व्यक्तिमत्वातच मुळात एक कलाकार होता आणि त्याहूनही मोठा रसिक होता. आणि म्हणूनच त्यांनी महाराष्ट्राला केवळ साहित्य दिलं नाही, तर त्यांनी जगण्याची एक सुंदर दृष्टी दिली. आणि म्हणून ज्यांना महाराष्ट्र आजही प्रेमानं म्हणतो, आपले पुलं.

0: मित्रा, मला पटकन काहीतरी पाठवायचंय. खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
1: हो, नक्कीच. भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण.
0: अच्छा, म्हणजे महत्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल.
1: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे OTP आधारित सुरक्षित वितरण. फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा.
2: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

महाराष्ट्राचं लाडके अष्टपैलू व्यक्तिमत्व पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात आपल्या सगळ्यांचे लाडके पुलं उर्फ भाई यांचा आज स्मृती दिवस आहे आणि त्यानिमित्तानं आज आपण त्यांच्या कारकिर्दीचा प्रवास अनुभवतोय. खरं तर महाराष्ट्रातली अशी एकही व्यक्ती नाही ज्यांना पु ल देशपांडे माहिती नाही. त्यांचं साहित्य, त्यांच्या साहित्यातले किस्से

किंवा त्यांच्या विनोदाचे किस्से आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमात त्यांना आदरांजली वाहत असतानाच मी वाचलेले पाहिलेले ऐकलेले पु ल देशपांडे याच्याविषयी आपण बोलत आहोत. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व कादंबऱ्या त्यांच्या भावनिक करतात, अंतर्मुख करतात, तर काही अगदी खळखळून हसवतात. मात्र पु ल असे लेखक होते की ज्यांनी पुस्तकं कादंबऱ्या वाचताना कधी हसता हसता डोळ्यातनं अश्रू आणले, कधी एका क्षणी त्यांच्या शब्दांनी गंभीर जरासं अस्वस्थ झालेलं मन पुढच्या क्षणी हलकं होऊन गेलं, ओठांवर हलकंसं स्मित उमटलं. असामी असामी हे पु ल देशपांडे यांचं माझ्या वाचनात आलेलं पहिलं पुस्तक, किंबहुना आपण म्हणू शकतो की या पुस्तकाद्वारेच माझा त्यांच्याशी परिचय झाला. धोंडो भिकाजी कडमडेकर जोशी नावाचं एक मध्यमवर्गीय सामान्य माणसाचं असामी म्हणजे काल्पनिक आत्मचरित्रच आहे बरं का. धोंडोपंत जोशींच्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी, त्यांना येणारे अनुभव, नानाविध अनुभव बरं, आणि त्यातून होणाऱ्या गमती जमती, पुढे मग या धोंडो भिकाजी कडमडेकर जोशींचं डी व्ही जोशीत रूपांतर होऊन त्यांच्या आयुष्यात झालेले लक्षणीय बदल, हे सगळं काही असामी असामी या पुस्तकात पुलांनी आपल्या खास स्टाईलमध्ये अत्यंत सुंदररित्या चित्रित केलेलं आहे. आणि या पुस्तकातनंच माझा त्यांच्याशी परिचय झाला आणि मग पुढे त्यांचं साहित्य अक्षरशः खुणवायला लागलं. त्याविषयी आणखीन बोलणार आहोतच या गाण्यानंतर.

महाराष्ट्राचे अत्यंत लोकप्रिय विनोदी लेखक, नाटककार, अभिनेते, संगीतकार आणि वक्ते, अर्थातच महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व, ज्यांच्या साहित्यानं आणि हास्यचित्रांनी मराठी संस्कृतीला समृद्ध केलं, असे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, अर्थातच आपले सगळ्यांचे लाडके पुलं. त्यांच्या बटाट्याच्या चाळीतलं सोनोजी त्रिलोके

पेकर, म्हाळसाकांत पोंबुरपेकर, मंगेशराव हट्टंगडी, जनोबा रेगे यांच्यासारख्या अंतरंगी आणि नमुनेदार पात्रांनी आपल्याला भरपूर हसवल्यानंतर शेवटी खुद्द बटाट्याची चाळ आपल्या मनोगतातनं वाचकाला काही क्षण स्तब्ध करून जाते. अघळपघळ हे पुलोंच्या सर्वोत्तम विनोदी साहित्यामधलं एक असं म्हटलं तरी गैर ठरणार नाही. मी आणि माझे पत्रकार या पहिल्याच प्रकरणात पुलंना वाचक प्रेक्षक

ललित आत्मपरिचय कसे लिहावे, काही बेताल चित्र, विनोदी लेखन हे साहित्य ही प्रकरण अप्रतिम वाचनीय आहेत. त्यांच्याविषयी आणखीन बोलणार आहोतच या गाण्यानंतर.

पुलंचं साहित्य तर ग्रेट आहेच, मात्र त्यांची कथाकथनं सुद्धा अप्रतिम आणि श्रवणीय आहेत. त्यांनी आपल्या साहित्यामधनं अनेक एकापेक्षा एक अजरामर पात्र निर्माण केलेली आहेत आणि कथाकथनामधनं आपल्या उत्कृष्ट अभिनय कौशल्याची चुणूक दाखवत निर्नाळ आवाजातनं हीच पात्र आपल्यासमोर जिवंत उभी केली आहेत. व्यक्ती आणि वल्ली मधला भलताच ॲटिट्यूड आणि कोडगेपणा असलेला त्यांचा नामू परीट आपलं खूप मनोरंजन करतो. त्याच्या निरनिराळ्या मजेशीर ॲक्शन्स किंवा आपण म्हणू शकतो एक्सप्रेशन्स भन्नाटच. सखाराम गटनेंचं शुद्ध मराठी ऐकून आणि त्यांचा व्यासंग पाहून हसून हसून मोरकुंडी वळते. आपल्या ढ विद्यार्थ्याच्या निर्बुद्धपणाची भरपूर चेष्टा करणारे पण तितकीच सगळ्या विद्यार्थ्यांवर माया करणारे, त्यांच्या पुढच्या भविष्याची चिंता करणारे तिखट जिभेचे पण मायाळू चितळे मास्तर मनात घर करून जातात हे पात्र कथाकथनामधनं सादर करीत असताना मास्तरांच्या तोंडी असलेला रघुवंश श्लोक पुलंनी इतक्या सुंदररित्या गायलाय ना की तो पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो. भरभक्कम आवाजाचे पण मिश्किल असे पेस्तन काकासुद्धा मोठं मजेदार पात्र आहे. चहा

दूध कमी पाहून रत्नागिरीच्या समस्त म्हशी तुर्तास गाबण कायरे झंप्या असं तिरकस शेरा मारणारे. अहो, रत्नागिरीस थंड हवा असती तर शिमला म्हटले नसते. अहो, तो चैनीत आहे, दामून येणार ना, व रंभा त्याच्या टकल्यावर तेल थापते. बाई, अहो, कसला तो आवाज आणि कसले ते दिसणे, मनात आणील तर कडेवर घेईल त्या सुधाकरास. अशा आपल्या तिरकस व्यंगात्मक कोट्यांनी पोळ धरून हसवणारे कोकणातले फणसासारखे अंतू बर्वा जेव्हा, अहो, उद्या प्रकाश आला तरी बघायचे दारिद्र्यच ना, पोपडे उडालेल्या भिंती आणि गळकी कौलं बघायला वीज कशाला, आमचं दारिद्र्य अंधारातच दडलेलं बरं. आमची ही गेली आणि तेव्हापासून दारचा हापूस मोहरला नाही, अशा शब्दात आपल्या मनातील भावना व्यक्त करतात तेव्हा अगदी कसंच होतं नाही का. मी आणि माझा शत्रू पक्ष मधलं आपलं घर दाखवायला उत्सुक असलेल्या कुलकर्ण्यांच्या बोलण्यातनं, त्यांच्या देहबोलीतनं त्यांचा ईसालपणा प्रकट होतो. आपल्या बेधडक स्वभावाप्रमाणे बेधडक सरळसोड बोलण्यातनं रावसाहेब धम्माल उडवून देतात. काही नव्या ग्रहयोगांची आणि त्यांच्या फलितांची पुलंनी दिलेली मजेशीर माहिती पोट दुखेपर्यंत हसायला भाग पाडतात.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

महाराष्ट्राचे लाडके अष्टपैलू व्यक्तिमत्व पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थातच आपल्या सगळ्यांचे पुलं यांच्याविषयी आपण बोलत आहोत. आणि पुलंचं नुसतं नाव जरी उच्चारलं ना तरी मराठी माणसांच्या मनात आनंदाचं कारंज सुरू होतं. वक्तृत्व, साहित्य, नाट्य, संगीत, विनोद अशा सगळ्या कलांमध्ये रममाण होणाऱ्या पुलंनी स्वतः आनंद घेतला आणि अर्थातच रसिकांनाही तो दिला आणि म्हणूनच पुलंना आपण आनंदयात्री म्हणतो. श्री माटे मास्तर म्हणत की माणूस गेल्यानंतर जितका काळ त्याची आठवण काढली जाते तितका काळ तो माणूस जिवंत असतो. महाराष्ट्रात असा एकही दिवस जात नाही की ज्या दिवशी पुलंची आठवण निघत नाही, इतकं त्यांच्या व्यक्तिमत्वाचं गारूड आज सुद्धा कायम आहे. एक छानसा किस्सा आहे. नांदेडच्या नाट्यसंमेलनाचे पु ल अध्यक्ष होते आणि या संमेलनात आचार्य अत्रे आणि पु ल देशपांडे एका व्यासपीठावर आले होते. त्यावेळेला मराठवाड्यातल्या रस्त्यांची अवस्था थोडीशी बिकट होती. रस्त्यावर असणारे खड्डे, प्रचंड धूळ यामुळे अत्रे थोडेसे त्रासलेले होते. आपल्या भाषणामध्ये त्यांनी थोडंसं तोंडसुख घेतलं. अत्रे म्हणाले, काय हे मराठवाड्यातले रस्ते आणि काही धूळ, या धुळीनेच मी हैराण झालो. पुलं भाषणासाठी उभे राहिले. अत्र्यांच्या या भाषणाचा संदर्भ घेत ते म्हणाले, अहो ज्यांनी आयुष्यभर सर्वांना धूळ चारली त्यांना या धुळीची इतकी भीती का वाटावी? ही मराठी भाषेच्या आजोळची धूळ आहे. या धुळीतून संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, समर्थ रामदास

आज जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज अशी मोठी माणसं गेलेली आहेत, ही धूळ अंगावर घेत असताना त्या माणसांचे दर्शन आम्हाला घडते आहे असे वाटते. ज्याला पैठण आवडत नाही असा पुरुष शोधून सापडणार नाही आणि जिला पैठणी आवडत नाही अशी बाई शोधून सापडणार नाही, अशा मराठवाड्यात अत्रेसाहेब आपण आहात. लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला, सभाशास्त्राचा नियम मोडून अत्रे उभे राहिले. त्यांनी पुलांच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, मावळत्या विनोदाने उगवत्या विनोदाला दिलेला हा आशीर्वाद आहे. महाराष्ट्रासला हसवण्याचं काम आता यापुढे पुलांनी करावे. आता मी मरायला मोकळा झालेलो आहे. आणि खऱ्या अर्थानं आचार्य अत्रे यांचा शब्द खरा ठरला, कारण त्यानंतर महाराष्ट्राला हसवण्याचं काम पुलांनी केलेलं आहे.

जीवनातल्या विसंगती आणि विकृतींकडे दयाबुद्धीनं पाहणाऱ्या पुलंच्या विनोदाचं वैशिष्ट्य म्हणजे त्या विनोदानं कुणालाही जखमा केल्या नाहीत, बोचकारलं नाही, तर पुलंच्या विनोदानं मराठी माणसाला खळखळवून हसवताना रसरशीत जीवनदृष्टी दिली. एखाद्या घरंदाज सुनेनं अगदी चार चौघांसमोरून जाताना स्वतःचा पदर सावरत ज्या आदबीनं जावं अगदी तितक्याच सभ्यपणे पुलंचा विनोद मराठी समाजात वावरला. शाब्दिक, प्रसंगनिष्ठ, कोटीबाज अशा सगळ्या प्रकारच्या विनोदाची उधळण पुलंनी केली. लेखणी आणि वाणी ही शब्दशक्तीची दोन्ही रूपं पुलंवर प्रसन्न होती जणू. पुलं हे एक उत्कृष्ट संगीतकारही होते. इंद्रायणी काठीसारखं रसाळ अप्रतिम भक्तिगीत असो किंवा माझं जीवन गाण्यासारखं, सुखात किंवा दुःखात असो, मनामध्ये प्रसन्नता समाधान बाळगून आनंदानं जगण्याचा संदेश देणारं गीत असू देत किंवा ही कुणी छेडिली तार शब्दा वाचून कळले सारे सारखं सुंदर भावगीत असो, ही वेगवेगळ्या प्रकारची

भाई पुलं महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व. अशा वेगवेगळ्या रूपात वावरणारे पु ल देशपांडे ही केवळ एक व्यक्ती नाही तर ती वृत्ती आहे. या जगातलं दुःख नाहीसं करता येत नाही, पण ते हलकं करण्याची आस या वृत्तीत होती. या वृत्तीला रसिकतेची ओढ होती. जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते अशा सगळ्या गोष्टींचा ध्यास होता आणि स्वतः आनंद घेताना तो इतरांनाही मिळावा यासाठी प्रयत्न करायचा हेच त्यांच्या जीवनाचं सूत्र होतं. त्यांनी स्वतःसाठी काही साठवलं नाही, उलट समाजाकडून घेतलेलं समाजालाच वाटून दिलं. पुलंचं स्मरण करत असताना ही पुलकित वृत्ती अंगी बाणवण्याचा प्रयत्न केला तर ते पुलंचं कृतज्ञ भावतेनं केलेलं खऱ्या अर्थानं स्मरण ठरेल. अशा या थोर साहित्यिक, ब्रिलियंट कथाकथनकार, प्रतिभावान संगीतकार अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या पु ल देशपांडे यांना त्यांच्या स्मृतिदिवसानिमित्तानं FM रेनबो परिवारातर्फे विनम्र अभिवादन.

पद्म पुरस्कार मानकरी सदरामध्ये पुन्हा एकदा सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. मणिपूरच्या समृद्ध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाच्या सर्वोत्तम संरक्षकांपैकी एक म्हणजेच युमनाम जात्रा सिंह, जे नटसंकीर्तनाचे एक महान प्रवर्तक म्हणून पूजनीय असलेल्या युमनाम जात्रा सिंह यांनी ईशान्य भारताच्या सगळ्यात पवित्र कला परंपरांपैकी एक असलेल्या परंपरेचं जतन, सराव आणि प्रसार करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं. यावर्षीच्या पद्म पुरस्कार विजेत्यांपैकी ते एक आहे ज्यांनी भारतीय शास्त्रीय कला आणि भक्ती संस्कृतीमधील त्यांच्या अफाट योगदानाची दखल घेऊन भारतीय सरकारनं त्यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं. हा पुरस्कार केवळ एक वैयक्तिक ओळख नाहीये, तर त्यांनी एक शतकाहून अधिक काळ जपलेल्या मणिपुरी परंपरेच्या चिरस्थायी भावनेला दिलेली आदरांजली आहे. आज युमनाम जत्रा सिंह यांना केवळ पद्मश्री पुरस्कार विजेते म्हणूनच नाही तर मणिपूरच्या सांस्कृतिक आत्म्याचे संरक्षक म्हणून सुद्धा ओळखले जाते. त्यांचं योगदान भारताचा वेगवेगळा वारसा जतन करू पाहणाऱ्या कलाकारांना, विद्वानांना आणि भक्तांना आजही प्रेरणा देत आहे. त्यांच्या जीवनाचा गौरव करून

राष्ट्रपरंपरा अध्यात्म आणि कलात्मक भक्तीच्या चिरस्थायी शक्तीचा आणि महत्वाचा सुद्धा उत्सव साजरा करत आहे. अशा या थोर व्यक्तिमत्वाला मानाचा मुजरा. मंडळी, हे छानसं गीत आणि या गीतानंतर ठीक 7:10 आपण ऐकू शकणार आहात मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपली भेट होणार आहेच रेनबो फंडे या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात. तेव्हा ऐकत रहा 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा.

आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक अस्थिरतेच्या वातावरणातही भारत आत्मविश्वासानं विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या प्रगतीचा आराखडा सादर. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय. आणि एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. आता सविस्तर बातम्या. जागतिक स्तरावर अनिश्चितता आणि अस्थिरतेचं वातावरण असतानाही भारत आत्मविश्वासानं आणि निर्धारानं विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित नीती आयोगाच्या नियामक मंडळाच्या 11व्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते काल बोलत होते. विकसित भारत 2047 सर्वसमावेशक मानवी विकास अशी या बैठकीची मुख्य संकल्पना होती. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांची सामूहिक जबाबदारी महत्वाची आहे. राज्यांमध्ये सहकार्य, संवाद आणि अनुभवांची देवाणघेवाण वाढवणंही आवश्यक आहे. यासाठी नीती आयोग प्रभावी भूमिका बजावू शकतो, असं पंतप्रधान म्हणाले. नीती आयोगाच्या या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी विकसित महाराष्ट्र 2047 पथदर्शी आराखडा सादर केला. विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासन शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक मानवी विकास या 5 प्रमुख क्षेत्रांवर विशेष भर देत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिली. राज्यानं 2030 $1 ट्रिलियन आणि 2047 $5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था उभारण्याचं लक्ष ठेवलं असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. आकांक्षित जिल्हे तालुक्यांच्या शाश्वत विकासावर सरकारचा विशेष भर आहे. तसंच युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगार संधी देण्याचं नियोजन आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले. सरकारनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट दिली आहे. बीआयएस मानांकनानुसार असलेल्या 22%, 25%, 27% आणि 30% इंधन मिश्रणांवर शून्य उत्पादन शुल्क आकारलं जाईल. अर्थ मंत्रालयानं काल या संदर्भातली अधिसूचना जारी केली. भारताचं कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 53% 58% वाढवण्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यात देखील वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मुंबईतील महामंडळाच्या मुख्यालयात राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत काल महत्वपूर्ण बैठक झाली, त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी माघार घेतली आहे. मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत आणि दादा भुसे यांच्या शिष्टाईनंतर हा निर्णय घेण्यात आला. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देण्यासाठी नव्हे, तर ते महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्यानं माघार घेत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. मात्र अधिकृत मुदत संपल्यानंतर माघार घेतल्यानं गीते यांचं नाव मतपत्रिकेवर कायम राहणार आहे. नाशिक इथं पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा काल मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झाला. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं 31 ऑक्टोबर रोजी धर्मध्वजारोहण होऊन कुंभमेळा पर्वाला प्रारंभ होणार आहे. या कुंभमेळ्यासाठी 12 कोटींपेक्षा जास्त भाविक येण्याची अपेक्षा आहे. राज्यातील कुंभार समाजाच्या पारंपरिक व्यवसायाला चालना देण्यासाठी विटा, कावेलू निर्माते आणि मूर्तिकारांना वर्षाकाठी 700 ब्रासपर्यंत माती तसंच वाळू मोफत देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. याबरोबरच वीज निर्मिती केंद्रांमधून उपलब्ध होणारी फ्लाय ऍश देखील देण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ते काल नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीनं पर्यटन मंत्रालय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट यांच्या सहकार्यानं 3री जागतिक आध्यात्मिक पर्यटन परिषद आज आणि उद्या शिर्डी इथं आयोजित करण्यात आली आहे.
भारतामधील वेगानं वाढणाऱ्या आध्यात्मिक पर्यटन क्षेत्राच्या भविष्यासंदर्भात विचारमंथन करण्यासाठी

0: आयोजित या परिषदेत धोरणकर्ते, पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ, मंदिर प्रशासक, आदरातिथ्य क्षेत्रातील प्रतिनिधी, विविध आध्यात्मिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. सिंहस्थ कुंभमेळा 2027-28 हा यंदाच्या परिषदेचा केंद्रबिंदू आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पालघर जिल्ह्यातल्या तलासरी तालुक्यामधल्या अणवीर गावानं पर्यावरण संरक्षणाबरोबरच ग्रामीण रोजगारालाही नवी दिशा देण्याचं काम केलं आहे. मनरेगा अंतर्गत राबवलेल्या वृक्षारोपण उपक्रमातील 95% रोपांचं यशस्वी संवर्धन या गावानं केलं आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: जिल्हा प्रशासन, मनरेगा, सामाजिक वनीकरण विभाग आणि यशराज रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम राबवण्यात आला. विशेष म्हणजे ट्रीगार्ड सिस्टम आणि ठिबक सिंचनाच्या आधुनिक तंत्रामुळे झाडांचं संरक्षण आणि पाण्याची बचत प्रभावीपणे झाली. या प्रकल्पातून आतापर्यंत 631 मनुष्य दिवस रोजगार निर्माण झाला, ज्या माध्यमातून 1,92,000 रुपयांची मजुरी थेट कामगारांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. महिलांनीही या उपक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभाग घेत आर्थिक सक्षमीकरणाची नवी वाट खुली केली आहे. विद्यार्थ्यांना झाडांची जबाबदारी देऊन पर्यावरण संवर्धनाची जाणीवही रुजवण्यात आली, त्यामुळे अणवीर गावाचा हा हरित उपक्रम आज राज्यातील इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शाश्वत विकासाचं एक यशस्वी मॉडेल म्हणून हे गाव समोर येत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पालघरहून नीता चौरे.
0: राष्ट्रवादी काँग्रेसचा 27वा वर्धापन दिन काल मुंबईत साजरा करण्यात आला. पक्षाच्या अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. अजितदादांना अपेक्षित असलेला विकसित महाराष्ट्र उभा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता कटिबद्ध राहील असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी यावेळी व्यक्त केला. कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारा लैंगिक छळ रोखण्यासाठी पॉश कायद्यानुसार समिती स्थापन करणं अनिवार्य असून या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत आहे किंवा नाही याची तातडीनं तपासणी करण्याचे निर्देश आयुक्त डॉ जगदीश मिनियार यांनी दिले आहेत. यासंदर्भात मिनियार यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली. या बैठकीला राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. ज्या कार्यालयं अथवा आस्थापनांमध्ये योग्य अंमलबजावणी होत नाही त्यांच्यावर अधिनियमातील कलम 26 नुसार दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी नवी दिल्लीत राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या केंद्रीय अतिरिक्त सचिव आणि व्यवस्थापकीय संचालक आराधना पटनाईक यांची कर्तव्य भवनात काल भेट घेतली. 2026-27 कार्यक्रम अंमलबजावणी आराखड्याअंतर्गत निधी मंजुरी तसंच अतिरिक्त निधीच्या मागणीसाठी ही बैठक महत्वाची मानली जात होती. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत अत्यंत कमी पाणीसाठा शिल्लक असल्यानं पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या सोमवारपासून पुण्यात एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाईल. महापालिकेनं यासंदर्भात विविध प्रभाग आणि तिथल्या सम आणि विषम तारखांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्याचबरोबर पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचं आवाहनही महापालिकेनं केलं आहे. जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट इथं झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राच्या दोन वीर सुपुत्रांना वीरमरण आलं. विक्रम चव्हाण हे नवी मुंबईतील ऐरोली येथील तर अर्जुन जाधव हे सातारा जिल्ह्यातील शहापूर येथील रहिवासी होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. नाशिकच्या गंगापूर धरणाच्या जलाशयामध्ये आंघोळीसाठी उतरलेल्या एकाच कुटुंबातील चौघांचा काल पाण्यात बुडून मृत्यू झाला. हे सर्वजण नाशिक तालुक्यातील सावरगावचे होते. इंग्लंडमध्ये आजपासून महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होत आहे. यात 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना 14 जून रोजी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तानविरुद्ध होईल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या विश्वचषकाचं विजेतेपद मिळवण्यास सज्ज झाला आहे. कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आज सोसाट्याचा वारा आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचीही शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक अस्थिरतेच्या वातावरणातही भारत आत्मविश्वासानं विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीती आयोग

च्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या प्रगतीचा आराखडा सादर. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय आणि एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

रेनबो फंडे या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात मी स्वप्ना पुन्हा एकदा सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, दिनविशेषांविषयी बोलत आहोत आणि आजचा दिवस इतकाच महत्वाचा कारण दरवर्षी 12 जून रोजी जागतिक बालमजुरी विरोधी दिवस म्हणून हा दिवस पाळला जातो. या दिवसाची सुरुवात आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने 2002 केली. गरिबी आणि बालकांच्या हक्कांची पायमल्ली यामुळे अनेकदा बालमजुरी वाढते. 14 वर्षाखालील मुलांना कामावर ठेवण्यास मज्जाव करणं आणि त्यांना मुळात शिक्षणाचा हक्क मिळवून देणं हेच हा दिवस साजरा करण्यामागचं मुख्य उद्दिष्ट आहे. भारतात बालमजुरी प्रतिबंध आणि नियमन कायदा 1986 अंतर्गत बालमजुरी करणे हा कायदेशीर गुन्हा सुद्धा आहे आणि एकंदरीतच बालमजुरीच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्येबाबत समाजात जागृती निर्माण करणं आणि मुलांना कामाऐवजी शिक्षणासाठी प्रवृत्त करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.

0: श्रोत्याहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोतेहो, आज आपण ऐकणार आहोत वॉटसनच्या एस्प्लनेड हॉटेलच्या गोष्टीचा दुसरा भाग.
1: फोर्टच्या तटबंदीतल्या माझगाव आणि भायखळा या परिसरातल्या हॉटेल व्यतिरिक्त मुंबईत दोन सार्वजनिक आणि एक खाजगी असे तीन क्लब होते.

0: आत्ताच्या के दुभाष मार्गावर बॉम्बे क्लब होता, तर भायखळ्याला होता भायखळा क्लब. तरी तिसरा क्लब एका खासगी कंपनीचा असून तो माझगावला सांता ब्राज नावाच्या बंगल्यात होता. यातले बहुतेक सर्व क्लब युरोपियन ओनली या प्रकारचे होते. मुंबईतल्या हॉटेलची नावं विलायती असली तरी यातल्या बहुतेक हॉटेलचे मालक पारशी होते. मुंबईत वाढलेला माणसांचा ओघ नेमका टिपून हॉटेल व्यवसायाला बरकत येणार हे ओळखलेल्या पारशांनी मुंबईत हॉटेल व्यवसायात पाय ठेवला होता. यात पालनजी पेस्तनजी पोचखानावाला हे नाव आघाडीवर होतं. या नावातला पोचखाना हा शब्द पोसखाना या शब्दाचा अपभ्रंश. हॉटेलसाठी त्या काळी पोसखाना हा शब्द प्रचलित होता बर का, जिथे पैसे आकारून माणसांना पोसलं जातं तो पोसखाना असा त्याचा शब्दशः अर्थ. पालनजी पेस्तनजी यांचा मुख्य व्यवसाय हॉटेलांचा असल्यानं त्यांना हे आडनाव प्राप्त झालं होतं. 19व्या शतकाच्या उत्तरार्धाच्या सुरुवातीपासूनच मुंबईत माणसांचा राबता वाढला होता. अनेक हॉटेल असली तरी माणसांची आवकच एवढी असे की येणाऱ्या सर्वांची सोय हॉटेलात होणं शक्यच नव्हतं. हॉटेलात जागा न मिळालेले लोक मग एस्प्लनेडमध्ये म्हणजेच आत्ताचं ओव्हल मैदान ते आझाद मैदानपर्यंतचा भाग इथे तंबू टाकून राहत. त्या काळात मुंबईत तंबू भाड्याने मिळण्याची सोय होती, तर काही लोक आपल्या ओळखीच्यांच्याच घरात आसरा घेत. सन 1857च्या बंडानंतर भारतावरची ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात येऊन देश थेट इंग्लंडच्या राणीच्या आधिपत्याखाली आला होता. यावेळेपर्यंत ब्रिटिशांनी त्यांच्या बहुतेक सर्व शत्रूंवर विजय मिळवला होता किंवा त्यांच्याशी सामंजस्याचे करार करून त्यांना दूर ठेवण्यात त्यांना यश मिळालं होतं. सबब मुंबईच्या किल्ल्याभोवतीच्या तटबंदीला काही अर्थच उरला नव्हता. शहराच्या वाढीत उभी असलेली ती एक समृद्ध अडगळ तेवढी होऊन राहिली होती.
1: अशातच दिनांक 24 एप्रिल 1862 रोजी मुंबईचा गव्हर्नर म्हणून सर बार्टल फ्रियर यांनी सूत्र हाती घेतल्यावर ताबडतोब ही तटबंदी तोडण्याचा निर्णय घेतला. तटबंदी तोडल्यामुळे मोकळ्या झालेल्या मैदानाचे प्लॉट पाडून 1870 सरकारनं त्याचा लिलाव केला आणि त्यातल्याच 2 एकराचा एक प्लॉट जॉन हडसन वॉटसन याने 110 रुपये प्रति चौरस यार्ड या भावानं विकत घेतला. याच प्लॉटवर त्यानं एस्प्लनेड हॉटेल उभारलं. जॉन वॉटसन याचा जन्म सन 1818 इंग्लंडमधल्या कमरिया काउंटीमधल्या कॅसल कॅरॉक या लहानशा गावात झाला. शेतकरी असलेल्या आई वडिलांचं जॉन हे पहिलं अपत्य. जॉनच्या पाठीवर 2 बहिणी आणि 2 भाऊ होते. जॉनचं सारं शिक्षण त्या खेड्यातच झालं आणि शिक्षणानंतर तो आपल्या आई वडिलांसोबत शेती करू लागला. सन 1840 त्याचं लग्न हॅना प्रॉक्टर हिच्यासोबत झालं आणि लग्नानंतर जॉन पती पत्नीनं ड्रेपरी कापडाच्या व्यवसायात पाऊल ठेवलं आणि धाकटा भाऊ विल्यम याला सोबत घेऊन ते नवरा बायको लंडनमध्ये निघून आले. सन 1840 ते 1853 या 13 वर्षांच्या काळात जॉननं लंडनमध्ये कापडाच्या व्यवसायात चांगलाच लौकिक आणि संपत्ती कमावली. याच वेळी मुंबईनं औद्योगिक युगात प्रवेश केला होता. मुंबईतला कापसाचा कापड गिरण्यांचा आणि कापडाचा व्यापार तेजीत येईल अशी चिन्ह दिसू लागली होती. देश विदेशातून अनेक व्यापारी उद्योजक मुंबईत नाव आणि पैसे कमावण्यासाठी येऊ लागले होते. जॉननं मुंबईत आपलं नशीब आजमावायचं ठरवलं आणि तो आपल्या पत्नी आणि भावासोबत सन 1853 मुंबईला आला.
0: 1853 ते 1861 जॉननं आपल्या मेहनतीनं आणि मिठासवाणीनं मुंबईत चांगलंच बस्तान बसवलं. फोर्ट विभागातल्या मेडो स्ट्रीट म्हणजे आत्ताचा नगिनदास मास्टर रोड, चर्चगेट स्ट्रीट म्हणजे आत्ताचा वीर नरिमन रोड आणि हमाम स्ट्रीट म्हणजे आत्ताचा अंबालाल दोषी मार्ग अशा तीन ठिकाणी त्याच्या पेढ्या होत्या. हे तीनही रस्ते असलेला फोर्टमधला परिसर त्या काळात अंग्रेज बाजार म्हणून ओळखला जायचा. इकडची निवासी वस्ती ही ब्रिटिशांचीच होती. फोर्टमधली हॉटेल याच भागात होती. हा भाग त्या काळातही अत्यंत गजबज आणि गर्दी असलेला होता. आजही काही वेगळी परिस्थिती नाहीये. तर मुंबईतल्या व्यवसायात उत्तम नाव आणि पैसे कमवलेल्या जॉनला आता अधिक मोठ्या जागेची आवश्यकता भासत होती. तो जागेच्या शोधातही होता. एवढ्यात फोर्टची तटबंदी पडून मोकळ्या जागेचे प्लॉट पाडून सरकारनं ते विक्रीसाठी काढले होते. त्याची जाहिरात जॉनच्या नजरेस पडली. जॉननं प्रत्येकी एक एकराचे दोन सलग प्लॉट लिलावात विकत घेतले. प्लॉट मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळं त्याच्यासाठी स्पर्धा तर होतीच, पण जॉन प्लॉट घेण्यात यशस्वी झाला. हे दोन प्लॉट त्याने विकत घेतले होते ते आपल्या कापडाच्या व्यवसायाचं अधिक मोठं दुकान घालण्यासाठी. त्याचवेळी जॉननं घेतलेल्या प्लॉट शेजारच्या जागेत आर्मी नेव्ही इमारतीची आखणी झाली. रस्त्याच्या पलीकडे मुंबई विद्यापीठ आणि त्याच्या शेजारी हाय कोर्टची इमारत येऊ घातली होती. त्या पलीकडे जीपीओ येऊ घातलं होतं. मुंबईत सर्वत्र नवनिर्माण सुरू होत होतं. चैतन्यानं सळसळणाऱ्या मुंबईत येत्या काही काळात देश विदेशी पाहुण्यांचा पायरव वाढणार होता. या सगळ्याचा योग्य अंदाज कापडाच्या व्यापारात मुरलेल्या जॉनला येत होता. वेगानं बदलणाऱ्या परिस्थितीचं भान त्याला होतं. जात्याच धाडसी असलेल्या जॉननं मुंबईतल्या बदलत्या परिस्थितीचा विचार करून आपला पहिला विचार बदलून त्या प्लॉटवर टोले जंग हॉटेल बांधण्याचा विचार सुरू केला. श्रोतेहो, हा होता अज्ञात मुंबई या मालिकेच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. उद्या आपण ऐकणार आहोत वॉटसनच्या एस्प्लेनेड हॉटेलच्या गोष्टीचा पुढचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितेजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

श्रोते, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम अज्ञात मुंबई. 7:55 झालेली आहेत आणि कार्यक्रमातनं निरोप घेण्याची वेळ झालेली आहे. यानंतर ठीक 8 दिल्ली केंद्राहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या, 8:15 इंग्रजी बातम्या आणि 8:30 पुणे केंद्राहून मराठीतून बातम्या सहक्षेपित होणार आहे. त्यानंतर हिंदी कार्यक्रम घेऊन हिंदी आरजे आपल्यासोबत असणार आहेच. याशिवाय FM गोल्डला आरजे अंजली आणि FM रेनबोच्या दुपारच्या सत्रात आरजे ग्रीष्मा आपल्यासोबत असणार आहे. पहाटे 5 ते अगदी आत्तापर्यंत अनेक श्रोत्यांनी कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रम आवडल्याची पुचपावती दिलेली आहे. त्याबद्दल सगळ्या श्रोत्यांचे मनपूर्वक आभार. हे छानसं गीत आणि या गीतासह मी स्वप्ना आपल्या सगळ्यांची अनुमती घेते. पुन्हा एकदा भेटणार आहोत नवीन विषयासह नवीन उत्साहात. तोपर्यंत स्वप्नाला इथंच अनुमती द्या. धन्यवाद.

इंग्लंडमध्ये आजपासून महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला उत्साहात सुरुवात. उद्घाटनाच्या सामन्यात मेक्सिकोचा दक्षिण आफ्रिका संघावर विजय. आता सविस्तर बातम्या. आसाम नागालँड सीमेवर कच्च्या तेलाचा आणि नैसर्गिक वायूचा शोध आणि उत्पादन करण्यासाठी केंद्र सरकार तसंच आसाम आणि नागालँड सरकार यांच्या त्रिपक्षीय सामंजस्य करारावर काल स्वाक्षरी करण्यात आली. नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा आणि नागालँडचे मुख्यमंत्री नेफियो रियो यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या उपक्रमामुळे तेल आणि नैसर्गिक वायूच्या शोधाच्या संधी वाढणार असून खनिज उत्खननाच्या शक्यताही निर्माण होणार आहेत. तसंच केवळ या एकाच क्षेत्रातून 15,000 कोटी रुपयांहून अधिक मूल्य असलेलं उत्पादन मिळवण्याची क्षमता असल्याचं अमित शहा यांनी यावेळी सांगितलं. जागतिक स्तरावर अनिश्चितता आणि अस्थिरतेचं वातावरण असतानाही भारत आत्मविश्वासानं आणि निर्धारानं विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित नीती आयोगाच्या नियामक मंडळाच्या 11व्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते काल बोलत होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील नीती आयोगाच्या या बैठकीला उपस्थित होते. यावेळी त्यांनी विकसित महाराष्ट्र 2047 पथदर्शी आराखडा सादर केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून उत्तराखंडच्या 2 दिवसाच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात राष्ट्रपती डेहराडूनमधील भारतीय लष्कर अकादमीतील 158व्या नियमित अभ्यासक्रम तसंच 141व्या तांत्रिक पदवीधर अभ्यासक्रमाच्या दीक्षांत संचलनाची पाहणी करतील. जगभरात सध्या सुरू असलेल्या संघर्षांचे परिणाम आणि त्यातून होणारे बदल संबंधित क्षेत्रांच्या सीमा ओलांडून सर्वत्र दूरवर पसरत आहेत असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी व्यक्त केलं. फिनलंडमधील कुलतारंता संवादादरम्यान त्यांनी फिनलंडच्या परराष्ट्रमंत्री एलिना वॉल्टोनेन आणि संयुक्त अरब अमिरातीच्या सहाय्यक परराष्ट्रमंत्री लाना नुजबे यांच्याशी चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते. या संघर्षांचे परिणाम कमी करण्यासाठी आणि मुत्सद्देगिरीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायानं प्रयत्न सुरू ठेवणं आवश्यक असल्याचं डॉ जयशंकर यांनी यावेळी अधोरेखित केलं. डॉक्टर जयशंकर यांनी फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांच्याशीही बदलत्या भूराजकीय परिस्थितीबाबत चर्चा केली. युद्ध संपवण्याच्या वाटाघाटींमध्ये प्रगती झाली असल्याचं सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर लष्करी हल्ले न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. इराणच्या तेल उद्योगावर ताबा मिळवून युद्ध अधिक तीव्र करण्याची धमकी दिल्यानंतर काही तासातच त्यांनी हा निर्णय जाहीर केला. इराणच्या उच्चस्तरीय नेतृत्वाशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेतल्याचं ट्रम्प यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. इराणसोबतचं युद्ध संपवण्याचा करार जवळपास पूर्ण झाला असून या आठवड्याच्या शेवटी युरोपमध्ये त्यावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे असंही ट्रम्प यांनी सांगितलं. या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली केली जाईल असं ट्रम्प म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. ओमानच्या किनारपट्टीजवळ एमटी सॅटेबेलो या पलाऊचा ध्वज असलेल्या टँकरवर झालेल्या हल्ल्याचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. या हल्ल्यात 3 भारतीय नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. या संदर्भात सरकारनं अमेरिकेच्या दूतावासातील अधिकाऱ्यांना बोलवून तीव्र निषेध नोंदवला आहे. या भागात जहाजांवर होणारे सततचे हल्ले अत्यंत चिंताजनक असून ते सध्या सुरू असलेल्या संघर्षाशी संबंधित आहेत असं नवी दिल्लीत आयोजित आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल सांगितलं. दरम्यान आखाती प्रदेशातील संघर्षग्रस्त भागातून प्रवास करणाऱ्या भारतीय आणि परदेशी ध्वज असलेल्या जहाजांवरील सर्व भारतीय खलाशांनी अत्यंत सावधगिरी आणि सतर्कता बाळगण्याचा सल्ला केंद्र सरकारनं दिला आहे. याबाबत बंदरं जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयानं एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. आखाती प्रदेशातील परिस्थितीवर सरकारचं बारकाईनं लक्ष आहे आणि प्रत्येक भारतीय खलाशाच्या सुरक्षिततेसाठी सरकार कटिबद्ध आहे असं मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून स्वित्झर्लंडच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यादरम्यान ते स्वित्झर्लंडचे

राष्ट्राध्यक्ष गाय पार्मेलिन आणि स्वित्झर्लंडच्या आर्थिक व्यवहार विभागाच्या राज्य सचिव हेलेन बुडलिंगर आर्टिडा यांची भेट घेणार आहेत. तसंच या दौऱ्यात गोयल उद्योग आणि स्वित्झर्लंडच्या औषध निर्माण क्षेत्रातील प्रमुख प्रतिनिधी तसंच स्विस कंपन्या आणि गुंतवणूकदारांशी संवाद साधणार आहेत. या दौऱ्यामुळे भारत स्वित्झर्लंड यांच्यातील आर्थिक भागीदारी अधिक दृढ होण्यास मदत होईल असं वाणिज्य आणि

व्हिडिओ केवायसी प्रक्रिया यासाठी सायबर गुन्हेगार कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत असल्याचं आढळून येत आहे. फिनटेक कंपन्यांसह वित्तीय संस्थांना डीप फेक ओळख यंत्रणा अधिक मजबूत करण्याचा आणि ग्राहक नोंदणी प्रणाली सुधारण्याचा सल्ला सरकारनं दिला आहे. तसंच नागरिकांना कोणतेही ऑनलाईन संशयास्पद आर्थिक व्यवहार आढळल्यास त्याची तक्रार तत्काळ राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार पोर्टलद्वारे करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऑइल सीड्स किसान मित्र नावाची व्हॉट्सअप आधारित एआय सल्लागार सेवा उपलब्ध करून दिली आहे. या सेवेद्वारे तेलबियांच्या लागवडीविषयी संशोधन आधारित माहिती थेट शेतकऱ्यांच्या मोबाईलवर कोणत्याही वेळी आणि त्यांच्या स्वतःच्या भाषेत उपलब्ध करून दिली जाते. या उपक्रमामुळे तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना केवळ व्हॉट्सअपद्वारे पिकांबाबत मोफत विश्वसनीय आणि त्वरित सल्ला मिळवणं शक्य झालं आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी 402-459-8180 हा क्रमांक व्हॉट्सअपवर किसान मित्र म्हणून नोंदवावा. भुईमूग, मोहरी, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, कारळं आणि इतर तेलबिया पिकांबाबत कोणत्याही भारतीय भाषेत शेतकरी प्रश्न विचारू शकतात. अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर रामबन जिल्ह्यात जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गाच्या एका भागावर आजपासून काही ठराविक दिवशी वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. आजपासून 17 जूनच्या रात्री 10 वाजल्यापासून ते पहाटे 5 या वेळेत नशरी आणि न्यूयॉर्क बोगद्यांदरम्यान वाहनांची ये जा बंद राहील. टर्कीमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात भारताच्या बी धीरज आणि कुमकुम मोहोड यांनी अंतिम फेरीत प्रवेश करत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. इंग्लंडमध्ये आजपासून महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होत आहे. यात 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना 14 जूनला बर्मिंगहॅम इथं पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2026ला कालपासून सुरुवात झाली. मेक्सिको सिटी इथं एका शानदार समारंभात या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. काल झालेल्या उद्घाटनपर सामन्यात मेक्सिकोनं दक्षिण आफ्रिका संघाचा 2-0 असा पराभव करत विजयी सलामी दिली. जगभरातील 48 संघ या स्पर्धेत सहभागी झाले असून या विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे 3 देश मिळून भूषवत आहेत. हवामान. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, कर्नाटक आणि केरळमध्ये आज जोरदार पावसाचा अंदाज आहे. राजधानी दिल्ली आणि एनसीआर क्षेत्रामध्येही काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात आज उष्ण दमट हवामान असेल आणि आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कच्चं तेल आणि नैसर्गिक वायूच्या शोध आणि उत्पादनासाठी आसाम आणि नागालँडसोबत केंद्र सरकारचा त्रिपक्षीय सामंजस्य करार. जगभरात सुरू असलेल्या संघर्षांचे दूरगामी आणि व्यापक परिणाम होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांचं प्रतिपादन. युद्ध संपवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी सुरू असल्यानं इराणवर हल्ले न करण्याची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा. इंग्लंडमध्ये आजपासून महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला उत्साहात सुरुवात. उद्घाटनाच्या सामन्यात मेक्सिकोचा दक्षिण आफ्रिका संघावर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, रचना संसद समोर, प्रभादेवी मुंबई, गोखले रोड ठाणे, फडके रोड डोंबिवली आणि बदलापूर.
2: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या पी एन गाडगीळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
3: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
2: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
3: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
2: आजच भेट द्या पूना गाडगीळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
1: श्रोते हो, सर्वांच्या जिव्हाळ्याचा दागिना म्हणजे तोडे. लग्न समारंभात किंवा खास धार्मिक समारंभात महिला अभिमानाने आपले तोडे मिरवत असतात. आज आपल्याला तोड्यांचे विविध प्रकार कोणते त्याची माहिती देणार आहेत पूना गाडगीळ आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक साहेब नमस्कार.
4: नमस्कार.
5: मुख्यतः तोडा म्हटलं की आपल्याला शिंदेशाही तोडा, पूर्वीच्या काळी त्याचं रामराजे तोडा म्हणून त्याला म्हणायचं, पण आता अनेक वर्ष त्याला शिंदेशाही तोडा म्हणून म्हटलं जातं. तर मासोळ्याच्या आकाराचे पीसेस असतात आणि ते एकात एकात एक गुंफलेले जातात, म्हणजे ते इंटरलॉक केलेले असतात.
6: अच्छा, बर.
5: आणि तो साधारणपणे जो पूर्वीचा शिंदेशाही तोडा यायचा तो 150-200 ग्रॅमचा यायचा सिंगल तोडा, म्हणजे तोच वजनदार असायचा. तुम्हाला तुमचं मनगटही तेवढं स्ट्रॉंग पाहिजे. आताच्या काळामध्ये ते तोडे येतात ते 45-50 ग्रॅम पासून ते 70-90 ग्रॅम पर्यंत येतात. या शिंदेशाही तोड्याला खीळ असते,
6: बर,
5: म्हणजे त्याचा एक पीस जो असतो तो थोडासा इंजेस सारखा उघडला

0: शकतो, तिथून तुम्ही तुमचं मनगट आत घालायचं, तो बंद करायचा, खिळीने त्याचं लॉकिंग करायचं, त्यामुळे तुम्हाला तो हातातून पुढून घालायचा नसतो, त्यामुळे जनरली तो रेडीमेड पण मिळू शकतो. म्हणजे तुम्ही गेलात तर, नाही तर बांगडी किंवा तोडा म्हटलं तर ते मापाप्रमाणे बनवणार, पण हा तयार मिळू शकतो.
1: बरोबर.
0: याच्यामध्ये जे हॉलो पण येतात, पण मासोळ्या म्हणतो, त्या सॉलिड येतात, ज्याचं वजन 50 ते 90 ग्रॅमच्या दरम्यान भरतं एका तोड्याचं, पण त्याच्यामध्ये हॉलो पण येतं की ज्याच्यामध्ये थोडी लाख भरलेली असते आणि हॉलो वरची ती मासळी असते, ते साधारणपणे 25 ग्रॅमपासून ते 40 ग्रॅम पर्यंत येतात. आणि याचं जर मजुरी म्हणाल तर सॉलिड असतात त्याला साधारण 15 ते 17% मजुरी असते, पण जे लाखी असतात त्याला काम जास्त करावं लागतं, तर त्याच्यात साधारण 20 ते 22% मजुरी असते. आता शिंदेशाही तोडा हा खूप वजनदार होतो, आणि मग तो करणं शक्य आहे का? नाही. तर त्याला एक पर्याय म्हणून एक टिकली तोडा म्हणून म्हणतात, की त्या मासळ्या असतात तशाच आकार दिसेल दुरून, दुरून जवळ आल्यानंतर ते कळतं की काहीतरी वेगळं आहे, तर त्या आकार दिसेल अशा प्रकारच्या टिकल्या एकामध्ये एक, एकामध्ये एक ते डाग देऊन फॅब्रिकेट केलेले असतात, आणि ते शिंदेशाही तोड्यासारखं दिसतं, पण ते बांगडीसारखं घालावं लागतं, त्याला खीळ नसते, त्यामुळे ते मात्र मापानुसार करायला लागतं. आणि त्याची मजुरी साधारण 12 ते 14% असते, आणि आउटर डिझाईन शिंदेशाही तोड्यासारखं दिसतं त्याचं. आता जसं रामराजे तोडे मी म्हटलं, तर रामराजे तोडा आणि कल्याणी तोडा असं पूर्वीचं एक जोडी होती तोड्याची, त्याच्यातला रामराजे झाला शिंदेशाही तोडा, पण अजूनही कल्याणी तोड्याला कल्याणी तोडाच म्हटलं. त्याची टिकली दुरून शिंदेशाही तोड्यासारखीच दिसते, फक्त त्याला कल्याणी तोडा म्हणतात, कारण थोडं डिझाईन मध्ये फरक आहे, जे मी आधी टिकली तोडा म्हटलं त्याच्यापेक्षा. आणि तो 25 ग्रॅम पर्यंत एक तोडा बनतो, 12 ते 14% मजुरी असते. एक फार नाविन्यपूर्ण तोडा आहे की ज्याच्यामध्ये डिझाईनला फार महत्व दिलंय, की ज्याच्यामध्ये थोडीशी रुंद पाटलीच्या आकाराची बांगडी केली जाते, बाजूनी 2-2 लाईन छोट्या रव्याच्या किंवा मण्याच्या मध्ये फॅब्रिकेट करून बनवल्या जातात, आणि सेंटर पार्ट जो असतो त्याच्यावरती गजरा जर बांधला तर कसा दिसेल, तसे ते एलिव्हेट झालेली फुलं दिसतात. कलाकुसर खूप छान असते आणि त्याला खूप चांगल्या प्रकारे तास दिलेले असतात, ते तास दिले असल्यामुळे ते अगदी फुलच वाटतं, आणि अशा छोट्या छोट्या फुलांचा तो गजरा त्या बांगडीवर किंवा पाटलीवर बांधलाय अशा प्रकारचं ते डिझाईन असतं. साधारण 25-1 ग्रॅम पर्यंत एक तोडा बनतो तो, आणि मजुरी म्हणाल तर 14% त्याला मजुरी असते, आणि त्याचं जे सौंदर्य ते आधुनिक पेक्षा ट्रॅडिशनल आहे, त्यामुळे ते 2 तोडे घालणं किंवा हे तिन्ही प्रकारचे जे तोडे ते 2 तोडे घालण्याचं जास्त करून
1: प्रथा आहे. मोडक सर, आज आपण आम्हाला विविध प्रकारच्या तोड्यांची माहिती दिलीत, त्याबद्दल आपले धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, रचना संसद समोर प्रभादेवी मुंबई, गोखले रोड ठाणे, फडके रोड डोंबिवली आणि बदलापूर.
2: व्यापारियों को आर्थिक सहायता करने वाली कर्ज योजना.
3: कॉस्मोस स्मॉल बिजनेस लोन, इंटरेस्ट रेट सिर्फ 9.25% से शुरू.
2: कैश क्रेडिट या टर्म लोन के स्वरूप में 5 करोड़ रुपए तक लोन उपलब्ध, शर्तें लागू.
3: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्विस इंडस्ट्री के लिए फायदेमंद कर्ज योजना. कॉस्मोस स्मॉल बिजनेस लोन.
2: कॉस्मोस कोऑपरेटिव बैंक, एनरिचिंग लाइफ.
4: मेरा एक जिद्दी पड़ोसी है, पूरी कॉलोनी ने सोलर पैनल लगवा लिए हैं, पर वो मानने को तैयार ही नहीं था कि सच में बिल 0 आ सकता है. मैंने कहा बेटा, नाम ही है पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना. फिर एक एक करके सबका बिजली बिल 0 आने लगा, तब बोला अब लगवा ही लेता हूँ. पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना, जुड़ने के लिए रजिस्टर करें pmsuryaghar.gov.in. हर घर

0: ध्यानधारणा योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
1: मेंटल हायजीनसाठी आपण काय करतो, दर दिवशी आपण काय करतो, त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
0: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.

0: ध्यानधारणा, योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
1: मेंटल हायजीनसाठी आपण काय करतो? दर दिवशी आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
0: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.

मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या विकासात गुणात्मक बदल झाले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारला शुभेच्छा दिल्या. केंद्र सरकारने केलेल्या मदतीमुळे राज्यात झालेल्या विविध सुधारणांचा त्यांनी आढावा घेतला. केंद्र सरकारने महाराष्ट्राला सिंचनाचं विशेष पॅकेज दिलं. त्या माध्यमातून 100 पेक्षा अधिक प्रकल्प पूर्ण झाले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी, विविध रस्त्यांचे प्रकल्प, वाढवण बंदर आदींचा मुख्यमंत्र्यांनी यावेळी उल्लेख केला. यंदा अल्निनोच्या प्रभावामुळे पावसाचं प्रमाण कमी राहणार असून त्यासंदर्भात सरकार तयारी करत असून जलसंधारणाची कामं पूर्ण करण्यावर भर देण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. दुबार पेरणीची वेळ येऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सूचनेनंतरच पेरणी करावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देशातल्या स्त्री शक्तीचा विकास यासंदर्भात विविध क्षेत्रातल्या महिला शक्तीच्या वाढत्या सामर्थ्याचं महत्व अधोरेखित केलं. गेल्या 12 वर्षात सरकारने महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला चालना देण्यासाठी सातत्यानं काम केलं असून याचे सकारात्मक परिणाम आज वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये स्पष्टपणे दिसून येत असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. आर्थिक साक्षरता आणि उद्योजकतेपासून ते शिक्षण, आरोग्यसेवा, स्वच्छता, गृहनिर्माण, क्रीडा, विज्ञान आणि प्रशासनापर्यंत महिला विविध क्षेत्रात अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं त्यांनी नमूद केलं. सरकार स्वयंसहाय्यता गटांना सक्रियपणे पाठिंबा देत आहे, जे महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. वाढत्या मागणीवर आणि इंधनाच्या काळ्या बाजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने औद्योगिक, व्यावसायिक आणि संस्थात्मक ग्राहकांना किरकोळ पेट्रोल पंपांवरून पेट्रोल आणि डिझेल खरेदी करण्यास मनाई केली आहे. या ग्राहकांना आता केवळ अधिकृत घाऊक केंद्रांमधूनच इंधन खरेदी करावं लागेल. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार हे निर्बंध पुढील 90 दिवसांपर्यंत लागू राहतील. याशिवाय मोठ्या प्रमाणावर होणारी इंधन खरेदी रोखण्यासाठी किरकोळ पेट्रोल पंपांना प्रति ग्राहक दररोज जास्तीत जास्त 200 लिटर हायस्पीड डिझेल विकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने टीव्ही, रेडिओ आणि संबंधित सेवांशी निगडीत खरेदी विक्री आणि सेवा नियमन अधिक सुटसुटीत करण्यासाठी दूरसंचार नियम 2026 मसुदा जाहीर केला आहे. हे प्रस्तावित नियम सध्याची व्यवस्था अधिक सोपी आणि सुसंगत बनवण्यासाठी तसंच टीव्ही आणि रेडिओ प्रसारण क्षेत्रात व्यवसाय सुलभतेला चालना देण्यासाठी तयार केले असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. हा मसुदा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून नागरिक 27 जुलैपर्यंत यावर आपल्या हरकती आणि सुधारणांचे प्रस्ताव सादर करू शकतात असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. भारताचे प्रख्यात नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले माजी सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं दिल्लीत निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनीत म्युनिक इथं झालेल्या ISSF विश्वचषकानंतर भारतीय पथक परतत असताना त्यांची प्रकृती बिघडली. नवी दिल्लीत उतरल्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. राणा हे भारतीय पिस्तूल नेमबाजांचे हाय परफॉर्मन्स कोच म्हणून कार्यरत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जसपाल राणा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. नेमबाजी क्षेत्रातील आपल्या असामान्य कामगिरीद्वारे राणा यांनी देशाला अनेक गौरवशाली क्षण दिले. उत्कृष्टता, शिस्त आणि क्रीडा क्षेत्रातील सेवाभाव याप्रती त्यांची अखंड निष्ठा सर्वांसाठी प्रेरणादायी राहील असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. धुळ्यातील शिक्षण महर्षी दादासाहेब रावल शासकीय तंत्रनिकेतन इथं उभारण्यात आलेल्या 3 कोटी रुपये किमतीच्या ड्रोन लॅबचं उद्घाटन पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते झालं. राज्यातल्या पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयांमधली ही पहिली अत्याधुनिक ड्रोन लॅब असून महाविद्यालयातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातल्या विद्यार्थ्यांसाठी ही लॅब मोठी संधी ठरणार असल्याचा विश्वास रावल यांनी व्यक्त केला. तुर्कीमधील अंताल्या इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीय रिकर्व्ह मिश्र जोडी बी धीरज आणि कुमकुम मोहत यांनी अंतिम फेरीत स्थान मिळवून पदक निश्चित केलं आहे. अंतिम फेरीत धीरज आणि कुमकुम यांचा सामना येत्या 14 तारखेला कोरियन जोडीशी होणार आहे. ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या PV सिंधूनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सिंधूने चायनीज तैपेईच्या खेळाडूचा 21-6, 21-9 असा पराभव केला. उपांत्य फेरीत सिंधूचा सामना जपानच्या अकानो यामागुची सोबत होणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.

आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला। कांद्याची खरेदी प्रति क्विंटल 1650 रुपये दराने करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय। पश्चिम आशियात युद्ध संपवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी सुरू असल्यानं इराणवर हल्ले न करण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा। PV सिंधूचा ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश। महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात। आणि प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन। येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट UG फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे। ही परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेने माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत। त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला असून ती दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 या वेळेत होईल। विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामांसाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील। त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे। विद्यार्थ्यांनी प्रवेश पत्र आणि माहिती पत्रकावरच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात असं आवाहन NTA ने केलं आहे। माहिती आणि दूरसंचार मंत्रालयानं नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवण्यासाठी दूरसंचार नियम 2026 मसुदा आपल्या संकेतस्थळावर प्रकाशित केला आहे। नागरिकांना येत्या 27 जूनपर्यंत आपल्या सूचना नोंदवण्याचं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे। टेलिव्हिजन आणि रेडिओ क्षेत्रातला व्यवसाय सुलभ होण्याच्या दृष्टीनं या कायद्यात सुधारणा करण्यात येणार असून विविध नियामक चौकटींच्या ऐवजी एकच नियामक चौकटीचा पुरस्कारही या कायद्यात करण्यात आला आहे। कांद्याची खरेदी क्विंटल मागे 1650 रुपये दराने करायचा निर्णय काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या बैठकीत घेण्यात आला। कांदा खरेदीचं प्रमाण वाढवण्याबाबत तसंच शेतकऱ्यांना अधिक लाभ देण्याच्या उद्देशाने केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाल्याची माहिती जोशी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून दिली आहे। बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार अधिक कांदा खरेदी व्हावा या प्रकारे कांद्याचं मूल्य ठरवण्याच्या पद्धती सुधारणा केल्याचंही त्यांनी या संदेशात म्हटलं आहे। अमरनाथ यात्रेच्या तयारीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं आढावा बैठक झाली। लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसंच सुरक्षा दलांचे मुख्य या बैठकीला उपस्थित होते। अमरनाथ यात्रा येत्या 3 जुलैपासून सुरू होत आहे। पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्तरावर इंधनाचा तुटवडा पडू नये म्हणून संस्थानिक औद्योगिक आणि वाणिज्य ग्राहकांना किरकोळ विक्रेत्यांकडून इंधन खरेदी करायला केंद्र सरकारनं बंदी घातली आहे। इंधनाची खरेदी या ग्राहकांनी त्यांच्या पेट्रोल पंपावरूनच करावी असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे। किरकोळ ग्राहक आणि शेतकऱ्यांना इंधनाचा तुटवडा जाणवू नये यासाठी अशा उपाययोजना कराव्यात अशी मागणी अनेक राज्यांनी केल्याचंही या पत्रकात म्हटलं आहे। पश्चिम आशियात युद्ध संपवण्याच्या वाटाघाटींमध्ये प्रगती झाली असल्याचं सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर लष्करी हल्ले न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे। इराणच्या उच्चस्तरीय नेतृत्वाशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेतल्याचं ट्रम्प यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। इराणबरोबर युद्ध संपवण्याचा करार जवळपास पूर्ण झाला असून या आठवड्याच्या शेवटी युरोपमध्ये त्यावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे असंही ट्रम्प यांनी सांगितलं आहे। या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली केली जाईल असंही ट्रम्प म्हणाले। अमेरिका आणि इराणमधल्या निश्चित करारासाठी सुरू असलेल्या हालचाली यशस्वी होऊन चर्चेतून मार्ग निघेल अशी आशा इजिप्तच्या परराष्ट्र मंत्र्यांनी व्यक्त केली आहे। आपल्या समाजमाध्यमांवरच्या पोस्टमध्ये त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरचे हल्ले थांबवण्याच्या घोषणेचाही उल्लेख केला आहे। दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी इजिप्तचे प्रयत्न सुरूच राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धबंदीच्या घोषणेनंतर इराणनंही अण्वस्त्र न वापरण्याची घोषणा केली आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत।
भारताच्या पी व्ही सिंधूने सिडनीमध्ये सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन महिला एकेरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरी सिंधूने चिनी तैपईच्या चेन स्युयू हिला 21-6, 21-9 असं हरवलं. उपांत्य फेरीत तिची गाठ जपानच्या अकेनी यामागुची हिच्याशी पडणार आहे. यामागुचीने भारताच्या तन्वी शर्माला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. महिलांच्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. उद्घाटनाचा सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात रंगणार आहे. स्पर्धेत 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना येत्या 14 जून रोजी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळणार आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक 2026 स्पर्धेला काल मेक्सिको सिटीत एका दिमाखदार उद्घाटन सोहळ्याने सुरुवात झाली. सलामीच्या सामन्यात मेक्सिकोने दक्षिण आफ्रिकेचा 2-0 असा पराभव केला. तर आज मेक्सिकोत झापोपान इथं झालेल्या अ गटातल्या सामन्यात दक्षिण कोरियाने चेक प्रजासत्ताकचा 2-1 असा पराभव केला. दक्षिण कोरियाचा पुढचा सामना यजमान मेक्सिको बरोबर होणार आहे. तर चेक प्रजासत्ताकचा पुढचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होईल. ब गटात आज कॅनडाचा सामना बोस्नियाशी होईल. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12:30 सुरू होईल. हा या दोन्ही देशांचा विश्वचषक स्पर्धेतला पहिलाच सामना आहे. टर्कीमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात भारताच्या बी धीरज आणि कुमकुम मोहोड यांनी अंतिम फेरीत प्रवेश करत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. 14 जून रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत या जोडीचा सामना कोरियाच्या किम जे देओक आणि ओह ये जिन यांच्याशी होणार आहे. भारताचे प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं काल निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनी झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर ते आजारी पडले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची प्रसिद्ध नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. या स्पर्धेत तिने 2 कांस्य पदकं जिंकली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. जसपाल राणा यांनी आपल्या कर्तृत्वाने देशाची मान उंचावली. खेळाडू म्हणून पदकांची लयलूट केल्यानंतर प्रशिक्षक म्हणून अनेक तरुण खेळाडू घडवण्यातही त्यांनी अमूल्य योगदान दिल्याचं राष्ट्रपती आपल्या शोकसंदेशात म्हणाल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जसपाल राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. उत्कृष्टतेचा ध्यास, शिस्त आणि सेवाभाव यांच्यावरच्या निष्ठेमुळे जसपाल राणा यांनी देशाला नेमबाजीत अढळ स्थान मिळवून दिलं होतं. त्यांचं निधन ही भारतीय क्रीडाविश्वाची मोठी हानी आहे, असं मोदी आपल्या शोकसंदेशात म्हणाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही जसपाल राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून राणा यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचं बळ मिळो अशी प्रार्थनाही केली आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनीही राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. राजस्थानातल्या नामवंत लोकसंगीत कलाकार गौरी देवी यांचं काल राजस्थानात पाली इथं निधन झालं. त्या 98 वर्षांच्या होत्या. राजस्थानी मांड लोकसंगीत लोकप्रिय करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. मोरे बोले रे किंवा केसरिया बालम ही त्यांची लोकगीतं देशभरात प्रसिद्ध झाली होती. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी गौरी देवी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. गेल्या 12 वर्षांच्या आपल्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या 25 कोटी जनतेला गरिबी आणि अतिगरिबीतून बाहेर काढण्याचं काम केलं, असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. 25 कोटी जनतेला दारिद्र्य रेषेच्या वर आणण्याचं काम हा दशकातला चमत्कार असल्याचा उल्लेख संयुक्त राष्ट्रसंघानेही केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट फेअर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. कांद्याची खरेदी प्रति क्विंटल 1650 रुपये दराने करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. पश्चिम आशियात युद्ध संपवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी सुरू असल्यानं इराणवर हल्ले न करण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. पी व्ही सिंधूचा ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश. महिला क्रिकेट टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. आणि प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात न्यूज ऑन AIR ॲप आणि 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. कार्यक्रम सुरू झालेला आहे चला दोस्तो बोलू काही, आणि हा कार्यक्रम घेऊन आले आहे मी तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा बेहरे. श्रोते हो, कार्यक्रमामध्ये आज आपण वेगवेगळ्या विषयांवरती गप्पा मारणार आहोत आणि अर्थातच तुमच्या आवडीची गाणी आहेतच, तेव्हा ऐकत रहा FM रेनबो. मी आहे ग्रीष्मा.

0: नमस्कार, मी शरद पोंक्षे. आपला रोजचा दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. नक्की ऐका न्यूज ऑन AIR ऍप वरही.
1: श्रोते हो, 107.1 मेगाहर्ट्ज वर आपण ऐकताय FM रेनबो आणि मी आहे तुमच्या बरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. चला दोस्त हो बोलू. काही कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या विषयावरती गप्पा मारणार आहोत. बघा, काही वर्षांपूर्वी ज्या काही गोष्टी आपल्यासाठी खूप महत्वाच्या होत्या त्या अजूनही महत्वाच्या आहेत, पण तरीसुद्धा त्याचं जे वापरण्याचं एक तंत्र आहे ते थोडं बदललेलं दिसतं काळानुरूप. जसं तंत्रज्ञानामध्ये हळूहळू डेव्हलपमेंट होत जाते, प्रगती होत जाते, त्याचप्रमाणे या सगळ्या गोष्टीसुद्धा थोड्या थोड्या काळाने बदलत जातात. आता मी हे नेमकं कशाबद्दल बोलते आहे, तर बघा, फार पूर्वी आपण लहान असताना किंवा अगदी नोकरी करत असताना सुद्धा सकाळी वेळेवर उठणं हे आपल्याला महत्त्वाचं असायचं, कारण त्याच्यावरतीच सगळं आपल्या पूर्ण दिनचर्या ठरलेली असायची की किती वाजता जायचं आहे, यायचं आहे. मग जर का मुंबईत आपण राहणारे असू तर मग ट्रेन किती वाजताची पकडायची आहे किंवा बस किती वाजता येणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला डोक्यामध्ये आपला गणित मांडत असतो आपण, आणि त्यामुळे आपल्याला वेळेवर उठणं हे महत्त्वाचं असतं. पण त्यावेळेला मोबाईल फोन्स नसण्याचा जो काळ होता त्या काळामध्ये आपल्याला वेळेवर कसं उठायचं बरं, तर एक अशी पद्धत होती की

तेव्हा असं म्हटलं जायचं की आपण अगदी रात्री झोपताना जर का आपल्या मनाला सांगितलं की मला ह्या ह्या वाजता जाग येऊ दे आणि लगेच झोपलं, दुसरा कुठलाही विचार नाही केला, तर बऱ्याचदा ह्या गोष्टी होतात की आपल्याला जाग त्यावेळेला येते. आणि एकदा का सवय झाली आपल्या मनाला की मग काहीही झालं तरी आपल्याला त्यावेळेला जाग येते. पण तरीसुद्धा सेफर साईड ज्याला आपण म्हणतो, आपल्याकडे तेव्हा गजराचं एक घड्याळ असायचं आणि ते घड्याळ वेगळं असायचं, बरं का? म्हणजे हे आपल्या सगळ्यांनीच अनुभव केलेला आहे, घेतलेलं आहे, बघितलेलं आहे की भिंतीवरचं टांगलेलं घड्याळ वेगळं, हातात घालायचं घड्याळ वेगळं आणि गजराचं असं वेगळं घड्याळ आहे ते आपल्या जिकडे आपण झोपतो त्या ठिकाणी आपण ठेवलेलं असतं. आपली गादी जिथे घातलेली असते किंवा बेड असेल तर त्याच्या बाजूला काही कपाट म्हणा किंवा स्टूल असेल अशा ठिकाणी ते ठेवलेलं असतं की दुपारची झोप असेल किंवा रात्रीची झोप असेल की सकाळी उठल्यावरती ते घड्याळ बंद करूनच आपण उठायचं किंवा तो गजर दर रात्री झोपताना लावायचा आणि मग झोपायचं. आता मी हे सांगत असताना काही वेळेला असं पण दृश्य आपल्या डोळ्यासमोर येतं की पिक्चरमध्ये किंवा सिरियलमध्ये काही वेळेला असं सुद्धा दाखवलं जातं की सकाळी सकाळी गडबडीची वेळ आहे किंवा साधारण 6:30-7 वाजलेले आहेत आणि सूर्य उगवतोय आणि त्याच वेळेला त्या व्यक्तीला उठायचं आहे आणि त्यामुळे ते गजराचं घड्याळ एकदम वाजायला लागतं आणि मग ते आपण बंद करतो आणि परत झोपतो, परत थोड्या वेळाने वाजतं, असा काही तो प्रकार किंवा सकाळची जी गडबड असते आणि मग एकदम जाग येते, अरे बापरे 8 वाजले आपल्याला तर आता सगळं आवरून ऑफिसला जायचं आहे, उशीर झाला, अशाने ती सुरुवात होते, असं बऱ्याच वेळेला आपण बघितलेलं दिसतं. तर हे जे गजराचं घड्याळ आहे त्यावेळेला जे ज्याचं महत्त्व आपल्याला खूप जास्त होतं आता नाही आहे का? तर असं नाही आहे, गजराचं महत्त्व अजूनही आपल्या सगळ्यांना आहे पण त्याचं आता पद्धत किंवा माध्यम बदललेलं आहे. ते पूर्ण एक घड्याळ नसून आता आपल्या स्मार्टफोनमध्ये ते आलेलं आहे. आज आपण काही 2-4 गोष्टी ज्या अशा आहेत की ज्या स्मार्टफोनमुळे थोड्याशा मागे पडल्या आहेत किंवा थोडंसं आपण त्यांना विसरलो आहे की काय असं आपल्याला वाटेल अशा ह्या गोष्टी आहेत ज्याच्याविषयी आपण बोलतो आहोत. त्यातलंच एक म्हणजे सकाळी आपल्याला वेळेवर उठवणारं आपलं गजराचं घड्याळ.

0: चला दोस्त हो बोलू काही कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. श्रोते हो, आज आपण अशा विषयावर बोलतो आहोत की तो आपण काळ बऱ्याच जणांनी बघितलेला अनुभवला आहे की ज्या काळामध्ये अशा काही गोष्टी आपण तेव्हा वापरत होतो की ज्या गोष्टी आपण आता वापरत नाही पण त्याचा उपयोग मात्र आपण मोबाईल फोनच्या माध्यमातून करत असतो. म्हणजे त्या गोष्टी थांबलेल्या नाही आहेत, फक्त त्याचं माध्यम बदललेलं दिसतं. जसं मी म्हटलं की गजराचं घड्याळ, त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांसाठी एक अगदी छान अशी जवळची गोष्ट म्हणजे त्या काळातला कॅमेरा, डिजिटल कॅमेरा जो होता तो त्या काळामध्ये एक असा काळ होता की फार कमी लोकांकडे कॅमेरा असायचा. त्याच्यानंतरचा पुढचा काळ असा होता की बऱ्याच जणांकडे तो कॅमेरा यायला लागला आणि मग जवळजवळ प्रत्येक घरामध्ये हा कॅमेरा असायचा, तो रीळवाला कॅमेरा असायचा, 36 फोटो त्याच्यातनं निघायचे. आणि त्यामुळे त्या रीळाचं किंवा त्या कॅमेराचं महत्त्व आपल्याला खूप जास्त होतं, कारण आत्तासारखी गोष्ट नव्हती की कुठेही क्लिक करा आणि छान फोटो आला नाही तर डिलीट करून टाका, किंवा कितीही 10, 12, 20, 25 हवे तेवढे फोटो क्लिक करत सुटा आणि आपल्याला हवं असेल तर ठेवायचं, नको असेल तर डिलीट करून टाकायचं, काढून टाकायचं. तो काळ असा नव्हता, त्यामुळे त्याचं महत्त्व आपल्या सगळ्यांनाच खूप होतं. आणि मला अगदी आठवतं आहे की 36 फोटोंसाठीचे जे रील असायचं त्याच्यामध्ये जर का काही 20-25 फोटो कुठल्या एखाद्या कार्यक्रमासाठी काढलेले असतील तर त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा असं असायचं की ठराविक ह्या महत्त्वाच्या क्षणांचेच फक्त फोटो काढायचे, उगाचच इकडचे तिकडचे काहीतरी फोटो काढायचे नाहीत, कारण ते काढले तर वाया जातील आणि मग आपल्याला ते तेव्हा कळत नसायचं की फोटो चांगला आला आहे का नाही आला आहे. तो धुवून जेव्हा डेव्हलप व्हायचा त्याच वेळेला आपल्याला कळायचा. आणि त्याच्यामुळे हे अगदी महत्त्वाच्या जे काही सण समारंभांचे आपण फोटो काढायचो ते अगदी विचारपूर्वक काढायचो की हा आपल्याला फोटो हवा आहे किंवा हा नको आहे, तर अशा पद्धतीने अशा अँगलनी काढण्याचा प्रयत्न असायचा जेणेकरून ते सगळे छान फोटो येतील. पण मात्र जर का काही 2-4 फोटो शेवटचे उरले असतील त्या 36 पैकी त्या रोलमधले, तर मात्र आपण इकडचे तिकडचे कुठचे तरी फोटो काढायचे. मला ह्याच्याबद्दलची एक आठवण आठवते जेव्हा मी शाळेत होते त्या वेळेची आठवण आहे. पण त्याआधी आपण काही संदेश ऐकणार आहोत आणि त्याच्यानंतर एक मस्त गाणं आणि त्याच्यानंतर मी ही गोष्ट किंवा हा किस्सा तुम्हाला सांगणार आहे. ऐकत रहा FM रेनबो, मी आहे ग्रीष्मा.
1: ध्यानधारणा, योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
2: मेंटल हायजीनसाठी आपण काय करतो दर दिवशी? आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
1: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.
3: यार मुझे कुछ जल्दी भेजना है, कोई सुपर फास्ट ऑप्शन है क्या?
4: अरे बिल्कुल, इंडिया पोस्ट लाया है 24 स्पीड पोस्ट, मतलब अगली ही तारीख तक तेज डिलीवरी. ओहो, यानी जरूरी डॉक्यूमेंट हो, पार्सल हो, सब कुछ तुरंत पहुंच जाएगा. हाँ भाई, ट्रैकिंग भी रियल टाइम और रेट भी पॉकेट फ्रेंडली, और सबसे जरूरी OTP आधारित सुरक्षित डिलीवरी. बस भरोसा रखो इंडिया पोस्ट पर. अधिक जानकारी के लिए अपने नजदीकी पोस्ट ऑफिस से संपर्क करें या विजिट करें indiapost.gov.in.

नमस्कार, मी सुखदा खांडकेकर, रसिक हो तुम्ही ऐकताय 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी।

0: क्यों भटकन?
1: हाँ? हाँ? जरा शिखर किंचित उपरण कुठे आहे? उद्या
2: हा घ्या घ्या
3: घेणार या या अरे अंड्या ये ना.
4: हॅलो हॅलो एक मिनिट.

0: नमस्कार, मी शरद पोंक्षे. आपला रोजचा दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. नक्की ऐका न्यूज ऑन AIR ऍप वरही.
1: चला दोस्त हो बोलू काही कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आणि आपण काही अशा गोष्टी ज्या मोबाईल फोनमुळे मागे राहिलेल्या आहेत किंवा त्याचा वापर आपण वेगळ्या माध्यमातनं वेगळ्या पद्धतीतनं करतोय अशा काही गोष्टींबद्दल आपण बोलतो आहोत. त्याच्यामध्ये आपण गजराचं घड्याळाबद्दल ऐकलं, त्याच्यानंतर आपण फोटोबद्दल ऐकलं आणि तसंच महत्त्वाचं म्हणजे कॅलेंडर. आपल्याकडे पूर्वी जे भिंतीला टांगलेलं कॅलेंडर असायचं ते आजही आहे, नाही असं नाही, पण आपण जेव्हा पटकन बघायचं झालं की ह्या ह्या दिवशी कुठला वार आहे किंवा ह्या ह्या वारी कुठली तारीख आहे असं जर का बघायचं असेल तर पटकन आपण आपल्या मोबाईल फोनकडेच आपले हात जातात किंवा आपण पटकन तिकडेच बघतो, कारण ते आपल्या मोबाईल फोन आपल्याला खूप हँडी असा मोबाईल फोन असतो प्रत्येकाकडे. अगदी सुरुवातीलाच असा काळ होता की सगळ्यांकडे मोबाईल फोन तेवढे नव्हते, हळूहळू यायला लागले आणि आल्यानंतर काही वेळेला ते फक्त फोन करण्यापुरतंच आपण त्याचा वापर करायचो किंवा मेसेज करण्यापुरतं किंवा फोनाचा फोन आला तर रिसीव्ह करण्यापुरतं. पण जेव्हा हे स्मार्टफोन्स आपल्या बाजारात आले किंवा ते आपल्या घराघरात आले त्यानंतर मात्र हळूहळू चित्र पूर्णपणे बदललं आणि फक्त फोनवरती बोलणं किंवा मेसेज एकमेकांना पोचवणं एवढंच त्याचं काम न राहता आणखीन विविध प्रकारच्या गोष्टी किंवा ॲप्स आपल्याला त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत किंवा मिळतात, जसं की फोटो काढणं, कॅमेरा, त्याच्यानंतर वेळ दाखवतं आपल्याला, तारीख, वार, सगळं काही दाखवतं. आणि त्याच्यामुळे आपल्याला एखादी गोष्ट जर का बघायची असेल, हवी असेल, तर पटकन आपण इतर कॅलेंडरकडे जे भिंतीला लावलेलं असं तिथे उठून जात नाही असं नाही किंवा आपल्या घरात नसतं असंही नाही, पण आपण तिथे आसपास असू तर आपण नक्की जातो, पण आपल्याकडे बऱ्याचदा मोबाईल फोन हातात असतो त्याच्यामुळे आपण पटकन त्याच्याकडे धाव घेतो. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ह्या मोबाईल फोनमुळे थोड्याशा वापरण्याचं माध्यम त्याचं बदललेलं आहे, पण तरीसुद्धा ज्या लोकांना अजूनही ते मनगटावरचं घड्याळ आवडतं, ते कितीही छान अगदी हाय एंड मोबाईल फोन असला तरीसुद्धा ते मनगटावरचं घड्याळ त्यांची आठवण काही वेळेला असते, कोणीतरी आईवडिलांनी दिलेलं किंवा नवरा बायकोनी एकमेकांना दिलेलं किंवा मित्रमैत्रिणींनी दिलेलं असं एखादी आठवण म्हणून का होईना ते मिळालेलं घड्याळ असू शकतं, किंवा त्याच्यामागे मी 10वीच्या वेळेला हे वापरलं होतं किंवा मी माझ्या परीक्षेच्या वेळेला हे लावून गेल्यामुळे मला चांगले मार्क मिळाले असं पण काहीतरी भावना त्याच्यामागे असू शकते. भावना काही असू दे, माध्यम कुठलंही असू दे, पण आता ज्या गोष्टी आपल्या मनाच्या जवळ आहेत त्या मात्र आपण कितीही ॲडव्हान्स गोष्टी आपल्याला मिळाल्या तरीसुद्धा त्या आपल्या मनाच्या कोपऱ्यामध्ये आठवणी तशाच राहतात आणि ज्या वस्तू वापरणं शक्य असतं ते मात्र आपण नक्की वापरतो. श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. ह्या कार्यक्रमात मला इथेच थांबण्याची अनुमती द्या. जाता जाता एक मस्त गाणं तुमच्यासाठी. पुढच्या कार्यक्रमात आपली पुन्हा भेट होणार आहे. ऐकत रहा FM रेनबो.

आकाशवाणी मुंबई गौरी देशमुख प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. कांद्याची खरेदी प्रति क्विंटल 1650 रुपये दराने करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. एसटी प्रवास भाड्यात सवलतीसाठी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना NCMC स्मार्ट कार्ड येत्या 1 ऑगस्टपासून बंधनकारक. महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. आणि प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट UG फेर परीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेनं माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला असून ती दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्त

0: वजनची छाननी करणं या कामांसाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील. त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि माहिती पत्रकावरच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्या असं आवाहन एनटीएनं केलं आहे. कांद्याची खरेदी क्विंटलमागे 1,650 रुपये दराने करण्याचा निर्णय केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या बैठकीत काल घेण्यात आला. कांदा खरेदीचं प्रमाण वाढवण्याबाबत तसंच शेतकऱ्यांना अधिक फायदा देण्याच्या उद्देशानं केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार अधिक कांदा खरेदी व्हावी याप्रकारे कांद्याचं मूल्य ठरवण्याच्या पद्धतीत सुधारणा केली असल्याचं प्रल्हाद जोशी यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. माहिती आणि दूरसंचार मंत्रालयानं नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवण्यासाठी दूरसंचार नियम 2026 मसुदा संकेतस्थळावर प्रकाशित केला आहे. नागरिकांना येत्या 27 जूनपर्यंत आपापल्या सूचना नोंदवण्याचं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे. दूरचित्रवाणी आणि रेडिओ क्षेत्रातला व्यवसाय सुलभ होण्याच्या दृष्टीनं या कायद्यात सुधारणा करण्यात येणार असून विविध नियामक चौकटींच्या ऐवजी एकच नियामक चौकट असावी याचा पुरस्कार या कायद्यात करण्यात आला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची कारकीर्द सर्वात जास्त कालावधीची आणि देशाची सर्वांगीण प्रगती साधणारी ठरल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काही वेळापूर्वी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान असल्याचं ते म्हणाले. मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं 25 कोटी जनतेला दारिद्र्यरेषेच्या वर आणलं हा या दशकातला चमत्कार असल्याचा उल्लेख संयुक्त राष्ट्रसंघानंही केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. 80 कोटी लोकांना अन्न सुरक्षा पुरवली तसंच शेतकरी सन्मान योजना, जनधन योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून गरीब शेतकरी महिला आणि तरुणांसाठी विविध योजना राबवल्या असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: सुशासन आणि सुप्रशासन या दोन गोष्टी मोदीजींच्या या संपूर्ण कार्यकाळाचं एक महत्वाचं बलस्थान राहिलं. सरकारी योजनांचं डिजिटल मॉनिटरिंग, विविध योजनांचे लाभ थेट खात्यात जे लाभ मिळाले आहेत त्यात आतापर्यंत 51 लाख कोटी रुपये 51 लाख करोड इतके थेट नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे हे मोदीजींनी वेगवेगळ्या योजनांतून दिले.
0: गेल्या 12 वर्षात दूध उत्पादन 70% वाढलं आहे, त्यामुळे आता आपला देश जगातला सर्वाधिक दुग्धोत्पादन करणारा देश ठरला आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात एसटी महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्याच्या दृष्टीनं येत्या 1 ऑगस्टपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी NCMC म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हे स्मार्ट कार्ड बंधनकारक केलं जाणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण मोहिमेला वेग आला आहे. आज अखेर राज्यातल्या सुमारे 51 लाख नागरिकांनी NCMC स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे, त्यापैकी सुमारे 25 लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित झाली असल्याची माहिती पत्रकात देण्यात आली आहे. उर्वरित नोंदणीकृत लाभार्थ्यांची कार्ड लवकरच सुरू करण्यात येत असल्यानं लाभार्थ्यांनी विलंब न करता आपली प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन केलं आहे.

अमरनाथ यात्रेच्या तयारीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं एक आढावा बैठक झाली. लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसंच सुरक्षा दलांचे मुख्य या बैठकीला उपस्थित होते. अमरनाथ यात्रा येत्या 3 जुलैपासून सुरु होत आहे. महिलांच्या T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. उद्घाटनाचा सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात रंगणार आहे. स्पर्धेत 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना 14 जून रोजी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळेल. राज्यसभेच्या निवडणुकीत मध्य प्रदेशातून अर्ज दाखल करणाऱ्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही, त्याकरता अर्जदाराने निवडणूक आयोगाकडे जावं असं न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती AS चांदूरकर यांच्या पीठानं सांगितलं. मीनाक्षी नटराजन यांनी तेलंगणात त्यांच्याविरुद्ध दाखल खटल्याची माहिती अर्ज करताना दिली नव्हती असा आक्षेप मध्य प्रदेश भाजपानं घेतला होता. तो ग्राह्य मानून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्दबातल ठरवला होता. या निर्णयाला नटराजन यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. भारताच्या PV सिंधूनं सिडनीमध्ये सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन महिला एकेरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत तिनं चिनी तायपेईच्या चेन स्युर्यूला 21-6, 21-9 असं हरवलं. भारताचे प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं काल निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनीत झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर ते आजारी पडले होते, त्यामुळे त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची प्रसिद्ध नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. या स्पर्धेत तिनं 2 कांस्य पदकं जिंकली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि इतर मान्यवरांनी जसपाल राणा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट फेरपरीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. कांद्याची खरेदी प्रति क्विंटल 1650 रुपये दरानं करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. ST प्रवास भाड्यात सवलतीसाठी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना NCMC स्मार्ट कार्ड येत्या 1 ऑगस्टपासून बंधनकारक. महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. आणि प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: नमस्कार श्रोतेहो, आपण ऐकत आहात न्यूज ऑन AIR ॲप आणि 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू झालेला आहे सप्तरंगी साथ, आणि हा कार्यक्रम घेऊन आले आहे मी तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा बेहरे. श्रोतेहो, आजचा विषय तुमच्या माझ्यासाठी थोडासा विशेष आहे, आणि तरीसुद्धा काही जणांसाठी

तो थोडासा नको वाटणारा काही काळ असा होता. आता मी हे असं म्हटल्यावरती थोडंसं तुम्हाला वाटत असेल की काय नक्की मी बोलते किंवा विषय कुठला आहे, तर आजचा जो विषय मी बोलणार आहे तो आपल्या सगळ्यांकरता खरं तर महत्त्वाचा आहे, पण आपल्यापैकी काही जणांना, म्हणजे त्याच्यामध्ये मी सुद्धा आहे, की मला थोडीशी त्या विषयाची भीती वाटते किंवा वाटत होती, आणि माझ्यासारखे खूप आहेत, त्याच्यामुळे मला इतकं वाईट वाटत नाही आहे, कारण माझ्यासारखे बरेच आहेत. तर आज आपण गणित ह्या विषयावर बोलणार आहोत. मला माहिती आहे की माझ्यासारखे भरपूर आहेत की ज्यांना गणिताची थोडी भीती वाटते, किंवा जेव्हा परीक्षेसाठी आपण गणिताच्या पेपराची तयारी करायचो त्यावेळेला सारखं मनामध्ये धाकधूक असायचं की कुठला प्रश्न येईल, किंवा कशाला हे गणित हा विषयच कशाला आहे, आपल्याला त्यांनी काय होणार आहे वगैरे, म्हणजे अशासारखे विचार माझ्या मनात तेव्हा यायचे जेव्हा गणिताचा पेपर असायचा, आणि त्यावेळेला मला वाटायचं की हा गणित नसता तर किती बरं झालं असतं, बाकी सगळे विषय मला आवडतात पण हा गणित विषय मला काही आवडत नाही, पण हा गणित विषयच इतका महत्त्वाचा आहे आपल्या सगळ्यांसाठीच, आणि तरीसुद्धा आपल्याला काही जणांना भीती वाटते, पण काही जण मात्र असतात ना त्यांना ह्या गणित विषयाची फार आवड असते आणि ते फार हुशारही असतात, आणि त्यांच्याकडे बघून मला खरंच वाटतं की अशी कशी माणसं असतात ना की ज्यांना ह्या विषयामध्ये त्यांना एवढी छान गती आहे, मला खरंच आश्चर्य वाटतं, आणि असं वाटतं की मलासुद्धा असं कधीतरी यायला पाहिजे होतं. असू दे, प्रत्येकालाच काही सगळ्या गोष्टी येतात असं नाही, पण मुख्य म्हणजे आजचा विषय जो आहे तो फक्त गणित नाही आहे, तर गणित हे आपल्या आयुष्यामध्ये किती जास्त महत्त्वाचं आहे, किंवा हे जे आकडे आहेत हे आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहेत, हा आजचा विषय आहे, आणि ह्या विषयावरती आपण बोलणार आहोत आणि छान छान गाणीसुद्धा ऐकणार आहोत. तेव्हा ऐकत रहा FM रेनबो. मी आहे ग्रीष्मा.

0: रोज नवा दिवस, रोज नवा ध्यास, आकाशवाणी देते जगण्याचा विश्वास। नमस्कार मंडळी, मी इरावती कर्णिक। मस्त मस्त गाणी आणि गप्पांसाठी ऐकत रहा 107.1 MHz वर FM रेनबो वाहिनी।
1: मित्रा, मला पटकन काहीतरी पाठवायचंय, खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
2: हो, नक्कीच। भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण।
1: अच्छा, म्हणजे महत्त्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्त्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल।
2: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे OTP आधारित सुरक्षित वितरण। फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा।
3: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या।
4: नमस्कार, मी शरद पोंक्षे। आपला रोजचा दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी नक्की ऐका न्यूज ऑन AIR ऍप वरही।
5: श्रोते हो, सप्तरंगी साथ कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्या बरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा। आणि आज आपल्या सगळ्यांसाठीच खरं तर महत्त्वाचा पण काही जणांना भीती वाटणाराचा विषय म्हणजे गणित। पण ह्या गणिताचं महत्त्व अगदी लहानपणी जेव्हा तो विषय अभ्यासाला असतो त्यावेळेला म्हणजे मला तरी तेवढं कळलं नव्हतं। मला असं वाटायचं खरंच की मला अजिबात आवडायचा नाही विषय, त्यामुळे वाटायचं की कशाला असतो गणित, काय त्याचा उपयोग आहे, असंच मला सारखं वाटायचं। आणि मला इच्छा नसताना सुद्धा आपल्याला सगळ्यांना हा का कंपल्सरी विषय आहे असं मला एक नेहमी चर्चेचा विषय मित्रमैत्रिणींमध्ये असायचा। पण जसं जसं वय वाढत गेलं तसं मला कळत गेलं आणि मला असं वाटतं काही जणांना असं वाटतच असेल की कशाला हा विषय असतो। पण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये गणिताचं किंवा आकड्यांचं महत्त्व किती जास्त महत्त्वाचं आहे किंवा किती महत्त्व आहे हे आपल्याला आता पदोपदी जाणवतं। म्हणजे मला मोठं झाल्यावरती पदोपदी हे जाणवायला लागलं आणि मग नंतर वाटायला लागलं की मी हा विचार असा चुकीचा करत होते की गणित किंवा आकडे हे आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचे असतात। अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टींपासून जरी विचार करायचा झाला की अगदी सकाळी मला ट्रेन पकडायची आहे तर मला ह्या इतक्या इतक्या वाजता ऑफिसला पोचायचं आहे तर मला कॅल्क्युलेशन करायला लागतं, बॅक कॅल्क्युलेशन ज्याला आपण म्हणतो की आधी आपण किती वेळ निघायला पाहिजे घरातनं। जर का मला 10 ऑफिस गाठायचं असेल आणि तासभर मला ट्रेननी प्रवास करून लागणार असेल तर मला साधारण 1.5 तास आधी निघायला हवं का? मग माझं घर आणि माझं स्टेशन हे किती लांब आहे? स्टेशनपासून ट्रेनमध्ये बसल्यावरती किती वेळ लागतो आणि मग उतरल्यावरती ऑफिसला जायला किती वेळ लागतो? हे सगळं जे कॅल्क्युलेशन आहे, हा जो हिशोब आपण करतो तो आपण या सगळ्या बाबतीमध्ये नकळतपणे करत असतो किंवा आपण रोजच्या रोज करत असतो। पण ह्याचं महत्त्व जेव्हा आपण शाळेत असताना आपल्याला शिकायला जेव्हा गणिताचे हे काही असे प्रॉब्लेम्स असायचे किंवा गणिताचे हे गणित आपण बघायचो की एका टाकीमध्ये एवढं पाणी आहे, मग नळ जर का गळायला लागला मग इतक्या तासामध्ये पाणी कमी झालं तर किती पाणी राहिलं, तर हे असं मला वाटायचं की आपल्याला कशाला दिलं आहे हे करायला। पण खरंच ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण अनुभवतो त्यावेळेला आपल्याला खरंच कळतं की गणिताचं आणि आकड्यांचं महत्त्व आपल्या आयुष्यात आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचं आहे।

0: coffee.
1: रोज नवा दिवस, रोज नवा ध्यास, आकाशवाणी देते जगण्याचा विश्वास. नमस्कार मंडळी, मी इरावती कर्णिक. मस्त मस्त गाणी आणि गप्पांसाठी ऐकत रहा 107.1 MHz वर FM रेनबो वाहिनी.

0: ध्यानधारणा, योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
1: मेंटल हायजीनसाठी आपण काय करतो? दर दिवशी आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
0: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.

नमस्कार, मी सुखदा खांडकेकर. रसिक हो, तुम्ही ऐकताय 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. सप्तरंगी सात कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आणि आज आपण महत्त्वाचं असा आकडेमोड किंवा आकडे आणि गणित या विषयावर बोलतो आहोत, जे दैनंदिन आयुष्यात आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. दैनंदिन जीवनात वेळ आणि पैशाचं व्यवस्थापन किंवा तार्किक विचार, म्हणजे ज्याला आपण लॉजिकल थिंकिंग म्हणतो, आणि समस्या निवारणासाठी गणिताचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. हे फक्त आपल्याला शिक्षणापुरतंच मर्यादित नसून किंवा शिक्षणाचाच एक भाग म्हणून नसून, ते आपल्याला अगदी प्रॅक्टिकल नॉलेज, ज्याला आपण म्हणतो त्याचं खरेदी असेल, स्वयंपाक असेल, नोकरी असेल, तंत्रज्ञानाचा पाया असेल, अशा अनेक गोष्टींमध्ये हे आकडे किंवा हे गणित आपल्याला उपयोगी ठरतं किंवा महत्त्वाचं आहे. आता अगदी स्वयंपाकघरातलं जरी म्हटलं तरी ह्या गोष्टी

आपण बहुतेक वेळेला गणित, त्या भागातलं गणित म्हणजे किचनमधलं किंवा स्वयंपाकघरातलं गणित असं म्हणून त्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातनं जरी आपण बघत नसलो एरवी, तरीसुद्धा स्वयंपाकघरामध्ये सुद्धा गणिताचं महत्त्व खूप आहे. कारण जेव्हा एखादा पदार्थ आपण बनवत असतो तेव्हा बऱ्याच वेळेला गृहिणींची चर्चा आपण ऐकतो किंवा टी व्हीवरती किंवा अजून कुठेही जेव्हा कार्यक्रम आपण बघतो की हे रेसिपी किंवा स्वयंपाकघरातले जे वेगवेगळे पदार्थ बनवतात, तर ते पदार्थ बनवताना आपल्याला एक चमचा घालायचा आहे, म्हणजे साखर एक चमचा घालायची आहे, दोन चमचे घालायचे आहे का, मीठ घालायचं आहे जास्त, तो तिखट पदार्थ आहे का तो गोड पदार्थ आहे, हे ह्याचंसुद्धा एक जे कॅल्क्युलेशन आपण करत असतो. किंवा ज्या गृहिणी ज्या ज्यांना सगळ्या गोष्टी या छान येत असतात, आपण ज्यांना सुगरण म्हणतो, त्या सगळ्यांना याचे अंदाज असतात किंवा ते किती चमचे घातलं तर ते छान लागेल हे त्यांना माहिती असतं, त्यांनी करून बघितलेलं असतं. आणि मग जेव्हा दोन गृहिणी एकमेकींशी गप्पा मारताना दिसतात किंवा एखादा पदार्थ त्यांच्याकडे आपण खातो आणि आपल्याला आवडल्यावरती आपण विचारतो की हे कसं बनवलं, ह्याची कृती काय आहे, काय काय ह्याच्यामध्ये घातलं, काय काय साहित्य वापरलं, तर त्यावेळेला जेव्हा गृहिणी सांगते की एक चमचा ह्याच्यामध्ये तूप घालायचं, मग त्याच्यानंतर थोडीशी मुठभर त्याच्यामध्ये काय अमुक डाळ घालायची किंवा वगैरे वगैरे ज्या जी काही रेसिपी जी काही कृती ते करत असतात, तर त्याच्यामध्ये सुद्धा किती महत्त्वाचं आहे बघा. कारण एकदा जर का चुकून साखरेच्या ऐवजी मीठ किंवा मिठाच्या ऐवजी साखर एखाद चमचा जर का जास्त किंवा कमी झाली, तरी ती जी परफेक्ट योग्य चव जी आपल्या जिभेवरती असते, जी आपल्याला आवडते, ती चव आपल्याला मिळत नाही आणि मग तो पदार्थ खाण्याची मजा आपल्याला वाटत नाही. त्याच्यामुळे अगदी स्वयंपाकघरात सुद्धा आपल्याला ते गणित किंवा हे आकडे खूप खूप महत्त्वाचे आहेत.

0: रोज नवा दिवस, रोज नवा ध्यास, आकाशवाणी देते जगण्याचा विश्वास। नमस्कार मंडळी, मी इरावती कर्णिक। मस्त मस्त गाणी आणि गप्पांसाठी ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्स वर FM रेनबो वाहिनी।
1: मित्रा, मला पटकन काहीतरी पाठवायचंय, खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
2: हो, नक्कीच। भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण।
1: अच्छा, म्हणजे महत्त्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्त्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल।
2: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे OTP आधारित सुरक्षित वितरण। फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा।
3: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या।
4: नमस्कार, मी शरद पोंक्षे। आपला रोजचा दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी नक्की ऐका न्यूज ऑन AIR ऍप वरही।
5: सप्तरंगी साथ कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा। आपण अगदी स्वयंपाकघरात सुद्धा किती महत्त्वाचं आहे हे गणित किंवा हे आकडेमोड ह्याच्याबद्दलचं उदाहरण आपण बघितलं। त्याचप्रमाणे आपण नोकरी करताना सुद्धा ते तर अगदीच आहे की आपल्याला येता जाताना वेळ किती लागतो किंवा तिथे पोचायचं असेल तर आपल्याला किती नंबरची बस पकडायची आहे ही सुद्धा मुंबईकर किंवा अशा शहरामध्ये राहणाऱ्या लोकांची चर्चा असते बऱ्याचदा की मला जर का आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरत असू तर त्यावेळेला बस जर का असेल तर ती ह्या ह्या वाजता बस ह्या ह्या स्टॉपवर येते, मग ह्या नंबरची बस मला चालते किंवा या नंबरची बस मला चालत नाही, किंवा जर का ह्या नंबरची बस आली तर मला ती बदलून परत दुसरी बस घ्यावी लागते किंवा नंतर मग रिक्षा टॅक्सी काहीतरी बघावं लागतं किंवा मग ट्रेननी जावं लागतं, मग ट्रेनची वेळ काय असते, 9:50 ट्रेन आहे, किंवा बऱ्याच लोक जी नोकरदार आहेत किंवा नोकरी करतात त्यांच्यासाठी ती ट्रेन त्यांची ठरलेली असते, म्हणजे ती अगदी दुसरी त्यांची दुसरं कुटुंब असल्यासारखं असतं। कारण येता जाता आपण बऱ्याचदा, तुम्हाला माहिती असेल किंवा अनुभव पण घेतला असेल तुम्ही, की ज्या महिलांचा जो वर्ग असतो म्हणजे डबा असतो त्या डब्यामध्ये हळदी कुंकू असेल किंवा कोणाची पार्टी प्रमोशन पार्टी असेल किंवा कोणी नोकरी बदलली असेल, कोणी घर घेतलं असेल किंवा मुलांचं काही शिक्षणामध्ये चांगलं काही झालेलं असेल, तर अशा सगळ्यांसाठी ते ट्रेनमध्ये एक छोटी पार्टी करतात। आणि आता AC ट्रेन सुरू झाल्यात आणि AC ट्रेनमध्ये सुद्धा सगळे संमिश्र असे एकत्र येऊन पार्टी करतात आणि मग आज माझी टर्न, उद्या तुझी टर्न, त्यामुळे ती वेळ ठरलेली असते ट्रेनची, ती ट्रेन चुकवून चालत नाही कारण आपल्या तिकडे मित्रमैत्रिणी आपले कुटुंब झालेलं असतं। आणि मग आपण जेव्हा लांबनं कुठनं तरी प्रवास करून नोकरी करता जाणार असतो तेव्हा ती योग्य ट्रेन जी आपली ठरलेली आहे 9:50 असेल किंवा कितीही वाजताची ट्रेन ठरलेली असेल तर त्यावेळेला जर का आपण तिथे गेलो तर आपले मित्रमैत्रिणी आपल्यासाठी जागा करतात आणि मग आपण सुखाने तो प्रवास करू शकतो। म्हणजे गप्पा तर होतात, काही वेळेला पार्टी असेल तर खाणंपिणं होतं, पण अगदी ते काही नसलं तरीसुद्धा आपल्याला जो उभं राहून प्रवास करावा लागतो तो मात्र आपल्या मित्रमैत्रिणींच्या बरोबर असल्यामुळे थोडा वेळ का होईना आपल्याला बसायला तिकडे जागा मिळू शकते। त्याच्यामुळे नोकरदार असलो, नोकरीवर जाणारे नेहमीचे असलो तरीसुद्धा आपल्याला ती वेळ पाळणं खूप गरजेचं असतं। आणि वेळेचं महत्त्व म्हणजेच आकड्यांचं महत्त्व किंवा ह्या गणिताचं महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये खूप खूप महत्त्वाचं आहे।

नमस्कार, मी सुखदा खांडकेकर. रसिक हो, तुम्ही ऐकताय 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. सप्तरंगी सात कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा आणि आपण गणित आणि त्याचं महत्त्व आपल्या दैनंदिन जीवनात ह्याच्याविषयी बोलतो आहोत. तर खरेदी करताना सुद्धा बजेट आपलं जे असतं ते आपलं ठरलेलं असतं की एखादी गोष्ट आपल्याला विकत घ्यायची असेल, म्हणजे मोठी गोष्ट जेव्हा आपण विकत घेतो तेव्हा तर आपलं असतंच ठरलेलं बजेट, पण अगदी छोट्या मोठ्या गोष्टी जेव्हा आपण घेतो तेव्हासुद्धा आपलं बजेट ठरलेलं असतं, किंवा आपण इतक्यापर्यंत आपल्याला मिळालं तरच आपण घेणार किंवा मग घेणार नाही असं आपलं ठरलेलं असतं. तर ह्यालासुद्धा हे जे आकडे किंवा हे गणित आपलं कॅल्क्युलेशनच तिथे असतं की आपल्याला जर का एवढा एवढा पगार मिळतोय किंवा एवढा एवढा आपण खर्च करू शकतोय तर मग आपण तेवढंच करायला पाहिजे, मग त्यातलं सेव्हिंग आपण काय करणार आहोत, आपल्याला जर का कुठे फिरायला जायचं असेल तर त्याच्यासाठी आपण किती पैसे बाजूला काढून ठेवणार आहोत, किंवा जर का कोणाचं लग्न कार्य असेल तर त्याला काहीतरी प्रेझेंट गिफ्ट काही द्यायचं असेल, आपल्याला भेटवस्तू द्यायची असेल, किंवा आपल्या स्वतःसाठी काही खरेदी करायची असेल, छान साडी घ्यायची असेल किंवा अजून काहीही असेल, तर ह्याच्यासाठी आपण त्या त्या महिन्याचं बजेट ठरवलेलं असतं. आणि बऱ्याचदा असं होतं की महिना संपत आल्यावरती आपल्याला वाटायला लागतं की थोडेसे अजून कमी पडले किंवा थोडेसे खर्च करायला नको होते की काय, असं काही जणांचं होतं. कारण हे सगळं गणितावर किंवा आकड्यांवरतीच अवलंबून आहे, त्याच्यामुळे आपण जितका व्यवस्थित बजेट आपण ठरवू किंवा त्या तंतोतंत ठरवलेल्या बजेटप्रमाणे आपण जर का वागलो किंवा खर्च केला तर आपले सगळे हिशोब बरोबर होतात. आणि नाहीतर काही वेळेला असं सुद्धा म्हटलं जातं बघा की जर का एखादी गोष्ट आपण ठरवली असेल आणि ती जर का नीट घडली नाही, आपण भरपूर त्याच्यामागे आपलं डोकं लावलं असेल किंवा त्याच्यामध्ये आपलं जे इन्व्हॉल्वमेंट असेल ती खूप जास्त असेल, तरीसुद्धा काही वेळेला आपलं ते जर का जमलं नाही, म्हणजे एखादं ट्रिप असेल की आपल्याला कुठेतरी खूप लांबची ट्रिप करायची आहे ज्याचं बजेट खूप मोठं आहे, आपण ऑफिसमधनं सुट्टी घेतली

दिली आहे. असं सगळं करून सगळं जमवून आणल्यानंतर सुद्धा जर का ती ट्रीप झाली नाही काही कारणाने, तर आपण म्हणतो की आमचं गणित सगळं गेलं, कोलमडलं, आमचं सगळं जे काही आम्ही ठरवलेलं होतं ते सगळं गेलं. तर सगळं म्हणण्याचा उद्देश हाच की सगळं जे फिरून आपण त्या गणितावरतीच येतो की जीवनाचं गणित सुटलं का, किंवा म्हणजेच काय की जीवनाचा अर्थ आपल्याला लागला का, आपलं जे काही

0: नमस्कार, मी शरद पोंक्षे. आपला रोजचा दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. नक्की ऐका न्यूज ऑन AIR ऍप वरही.
1: मित्रा, मला पटकन काहीतरी पाठवायचंय. खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
2: हो, नक्कीच. भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण.
1: अच्छा, म्हणजे महत्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल.
2: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे OTP आधारित सुरक्षित वितरण. फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा.
3: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
4: रोज नवा दिवस, रोज नवा ध्यास, आकाशवाणी देते जगण्याचा विश्वास. नमस्कार मंडळी, मी इरावती कर्णिक. मस्त मस्त गाणी आणि गप्पांसाठी ऐकत रहा 107.1 MHz वर FM रेनबो वाहिनी.

अनेक भारतीय गणितज्ञांनी जगात गणिताचा पाया मजबूत केला आहे. शून्य आणि दशांश पद्धतीचा शोध लावणाऱ्या भारताने जागतिक गणित क्षेत्राला अभूतपूर्व असं योगदान दिलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की आर्यभट्ट की प्राचीन भारतातले महान गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ म्हणजे आर्यभट्ट, त्यांनी शून्याचा प्रभावी असा वापर केला आणि पायचे अचूक मूल्य शोधलं आणि त्रिकोणमिती म्हणजे ट्रिग्नोमेट्रीची सूत्र मांडली. पृथ्वी स्वतःच्या अक्षमेभोवती फिरते हे त्यांनी युरोपीय शास्त्रज्ञांच्या खूप आधीच सांगितलं होतं. असेच अजून काही गणितज्ञ आहेत की ज्यांच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. ऐकूया त्याआधी हे गाणं.

श्रोतेहो, सप्तरंगी सात कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आणि आज आपण गणित किंवा हे आकडे आपल्या आयुष्यात किंवा दैनंदिन जीवनात किती महत्त्वाचे आहेत याच्याविषयी बोलतोय. त्याचप्रमाणे जे गणितज्ञ आहेत भारतातले त्यांच्याविषयी सुद्धा आपण थोडक्यात बोलणार आहोत. तर भारताला गणिताचा मोठा आणि समृद्ध असा इतिहास आहे. प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत

रोज नवा दिवस, रोज नवा ध्यास, आकाशवाणी देते जगण्याचा विश्वास। नमस्कार मंडळी, मी इरावती कर्णिक। मस्त मस्त गाणी आणि गप्पांसाठी ऐकत रहा 107.1 MHz वर FM रेनबो वाहिनी।

श्रोते हो, सप्तरंगी सात कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आणि आज आपण गणिताचं आपल्या दैनंदिन जीवनातलं महत्त्व, आकड्यांचं महत्त्व आणि त्याचबरोबर गणितज्ञांविषयीसुद्धा, काही गणितज्ञांविषयी आपण जाणून घेतो आहोत. तर आधुनिक काळातलं जागतिक दर्जाचे भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांना गणिताचं कोणतंही औपचारिक शिक्षण मिळालं नसलं तरी त्यांनी स्वअभ्यासातून संख्या सिद्धांत म्हणजे नंबर थिअरी आणि अनंत मालिका म्हणजे इन्फायनाईट सिरीज आणि मार्क थिटा फंक्शन्समध्ये मोलाचं योगदान दिलं. त्यांच्या स्मरणार्थ 22 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचप्रमाणे ब्रह्मगुप्त यांनी शून्याला एक अंक म्हणून मान्यता दिली आणि शून्यावरील बेरीज वजाबाकीचे नियम स्पष्ट केले. तसंच त्यांनी ऋण संख्यांचा म्हणजे निगेटिव्ह नंबर्सचा सुद्धा शोध लावला. असे असंख्य हुशार किंवा त्या ह्याच्यातले तज्ज्ञ, गणितातले तज्ज्ञ मंडळी आपल्याकडे, आपल्या भारतात होऊन गेली आणि त्यांच्याकडे बघून आपल्याला खरंच खूप छान वाटतं की किती एवढ्या कठीण, क्लिष्ट म्हणजे अर्थात प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते, पण तरीसुद्धा ज्यांना गणिताची थोडीशी भीती वाटते किंवा गणित नको बाबा असं जेव्हा वाटतं अशा लोकांना, तर गणितज्ञांचा च्या विषयीचा आदर खूप जास्त असतो. कारण एखाद्या विषयात जेव्हा आपल्याला आवड नसते किंवा आपल्याला तो येत नसतो, तेव्हा जेव्हा दुसऱ्यांना येत आहे आणि खूप छान काहीतरी त्यांनी केलं आहे, आपल्या देशाचं नाव मोठं केलं आहे असं जेव्हा आपल्याला समजतं, तेव्हा त्यांच्याबद्दलचा आदर हा द्विगुणित होतो. श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे. ह्यानंतर आपण बातमीपत्र ऐकणार आहोत आणि मग पुन्हा आपली भेट होणार आहे. पण त्याआधी जाता जाता एक मस्त गाणं तुमच्यासाठी. ऐकत रहा FM रेनबो. मी आहे ग्रीष्मा.

नमस्कार, वेळ झाली आहे ठळक बातमीपत्राची. राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज फेटाळण्याच्या मध्य प्रदेश निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयात हस्तक्षेप करायला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाला नटराजन यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यांनी निवडणूक आयोगाकडे दाद मागावी असं न्यायालयाने सांगितलं. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी पेपर परीक्षा कालावधीत 15 मिनिटांनी वाढ करण्यात आली आहे. ही परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेने माजी परीक्षार्थ्यांकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षा दुपारी 2 ते 5:15 या वेळात होईल. एसटी महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी येत्या 1 ऑगस्टपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी NCMC नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हे स्मार्ट कार्ड बंधनकारक आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसाखेर 1695 अंकांची वाढ झाली आणि तो 75,528 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 461 अंकांची वाढ नोंदवत 23,623 अंकांवर बंद झाला. आणि ह्याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: Swali FM Rainbow 107.1 MHz. Musically yours.
1: राम राम मंडळी, कसं काय? बरं हाव ना? अवं एफ एम रेनबोवरती आपण आज भेटलो आहोत. म्या कोण आहे ओळखलं ना? व हा म्हणजे लई दिवसाने आले हाय ना म्हणून म्हणती. हा तुम्ही ओळखलं असेलच, मला तुम्ही ओळखताच, पण तरी आपलं म्या सांगते की म्या हाय राणी, घेऊन आले हाय गोड गोड गाणी तुमच्यासाठी. आले हाय सांजेच्या पारी. आता सांजेच्या पारी आल्यावरती तुमच्याशी गप्पा तर मारायच्या आहेतच, पर आता टाईम झाला आहे चायचा. तर मला असं वाटतं की एक फक्कड चाय मारूया आणि मग आपण आपल्या या गप्पा गोष्टींकडे वळूया. आता तुम्हासनी बी वाटत असेल की ही आता कशापायी आली हाय, म्हणजे बरीच दिवसांनी आली हाय, पण आज नेमकं ही काय बोलणार हाय? तर आपली राणी काय बोलणार हाय मी तुम्हाला सांगते. त्याआधी ऐकूया हे मस्त मस्त गोड गोड गाणी.

0: नमस्कार, मी सुखदा खांडकेकर, रसिक हो तुम्ही ऐकताय 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी।
1: तर मंडळी झाला का चाय पिऊन? म्हणजे बनमून तरी झाला असेल बरं। ऐकता ऐकता चहा पिऊ शकता तुम्ही बरं का? म्हणजे मला पण प्यायचं आहे बघा, पण आता तुमच्याशी बोलायला आले ना व थोडा टायमानी घेते। पण म्या काय म्हणते, म्या इथं का आले हाय याच्याबद्दल तुम्हाला विचार करत असाल की आता ही बया कशापाई आली बरं इथं। बरं, लई दिवसांनी आली तर आली, आणि मग आता विषय पण सांगत नाही बघा। मी विषय सांगणार हाय, पण त्याआधी ये ओ जो गाणं तुम्ही ऐकलत की नाही, त्यो गाणं ऐकून तुम्हास नक्की कळलं असेल बघा की मी आज कोणत्या विषयावर बोलणार हाय। बराबर ओळखलत बघा तुम्ही, म्या व शाळेविषयी बोलणार हाय। म्हणजे इकडे शाळा सुटली आणि पाटी फुटली, पण तरीसुद्धा शाळेविषयीच बोलायला आले हाय बघा। कारण याचं की आता जून महिना हाय बघा, जून महिना सुरू होतात, आपल्याला शाळेमध्ये जायचं हाय, शाळा नवीन सुरू झाली आहे, नवीन वर्ष चालू झालं हाय बघा शाळेचं। आणि मग शाळेत जाताना आपल्याला त्या सगळ्या आठवणी येतात बघा, तसे मला बी आल्या। पर तुम्हाला सांगायचं हाय की का लई लई वर्षांपूर्वी जेव्हा मी छोटी होते किंवा

होते बी या जगात, तव्हा बी असं व्हायचं की शाळा म्हणजे लय काहीतरी मोठं असेल असं वाटायचं. म्हणजे होतच की ते मोठं, पण तिकडं गेल्यावरती आपण अभ्यास करायचा असतो, काहीतरी नवीन नवीन शिकायचं असतं, आणि त्याचबरोबर आपल्याला मित्रमैत्रिणी बी होतात. यो तेव्हा कळलं आणि मग त्याची मजा वाटायला लागली. पण तरी सुद्धा आत्ताची शाळा आणि तव्हाची शाळामध्ये लई फरक आहे बघा. म्हणजे मी जेव्हा छोटी होती किंवा त्याच्या आधी बी, म्हणजे माझी माय सांगती किंवा माझी आजी बी सांगती की त्यांच्या लहानपणी त्या जेव्हा गावामध्ये शाळेत जायच्या त्या वेळेला आत्तासारखी ही काय बुकं बिकं नसायची, पेनं पेन्सिल बुकं हे काय सामान नसायचं बघा. तेव्हा काय असायचं तर तेव्हा एक पाटी आणि त्याच्यावरच लिहायला एक खडू, एवढंच काय ते साहित्य होतं बघा. आणि म्हणून तर हे गाणं आहे ना की शाळा सुटली आणि पाटी फुटली म्हणजे चला संपलं सगळं काही. आता कसं, आता तसं नाही हाय, पाटी फुटली तर आपले आईबाबा घेऊन देतात बघा आपल्याला दुसरं, होय की नाही. पण तेव्हा असं नव्हतं ना, एकदा फुटली म्हटल्यावर एवढ्याशा तुकड्यावर बी आपल्याला अभ्यास करावा लागत होता, होय की नाही. तर यो जो बुकपर्यंत आपण पोचलो हाव, ह्या पाटीपासून ह्या बुकांपर्यंत आणि बुकांपासून अजून बी पुढं गेलो हाव, आत्ताच्या काळातली लई पोरं हुशार आहेत बघा. याविषयीच गप्पा मारणार आहे बघा. तुमच्या लहानपणी, आत्ता आणि आत्ता जे शाळेत शिकता आहेत त्या सगळ्यांविषयी, जे शाळेच्या ज्या काही गप्पा आणि गमती जमती हाव नवं ते मी सांगणार आहे. कारण आता जून महिना आहे, जून महिना म्हणलं की शाळा आठवलीच पाहिजे, नाही का.

0: नमस्कार, मी सुखदा खांडकेकर. रसिका हो, तुम्ही ऐकताय 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी.
1: तर मंडळी, म्या काय म्हणती, मी जेव्हा यो जो गम्मत जम्मत सांगते आहे ना तुम्हासनी, तर तेव्हा तुम्ही बी गेलात की काय लहानपणामध्ये. मला तर असंच वाटून राहिलं बघा. म्हणजे बघा, आपण जेव्हा लहानपणाबद्दल बोलतो ना, कधी बी बोलतो, कोणाशी बी बोलतो, तेव्हा आपल्यासनी आपलं लहानपण नक्की आठवतं. आणि मग आपण काय काय मजा केल्या हाव त्या बी आठवतात. म्हणजे आपल्या गावात असेल, आपल्या घरी असेल, आपल्या शाळेत असेल, आपण कुठे बी मित्र मैत्रिणींबरोबर असेल, आई वडिलांबरोबर काय खोड्या काढल्या, काय काय वरडा मिळाला, काय सगळं काय आठवतं बघा आपल्यासनी. आणि मग आपल्याला असं वाटायला लागतं की अजून का आपण मोठं झालं, का नाही आपण लहान राहिलो. हो ना, मला बी असंच वाटतं बघा की आपण लहानच राहायला पाहिजे होतं. तेव्हा काय बी मस्ती केली, काय बी असलं तरी तो जो वरडा होता तो तेव्हापुरतोच होता बघा. आणि आता म्हणजे आपल्याला कोणी बोलल का, काय करल, कसं वागल, यो सगळा विचार डोक्यात येतो बघा. आणि मग काय करावं आणि काय नाही यामध्येच आपला अर्धा येळ निघून जातो. लहान असताना कसं तसं काय नसायचं, आपल्याला जे वाटेल ते आपण बोलून मोकळं व्हायचं बघा. आता यो पाटीची गंमत आपल्याला माहिती आहे की पाटी फुटली म्हणजे सगळंच संपलं. पर आताची पोरं तशी नाही आहे. आता आपल्याकडे बुकं आहेत पोरांकडं, त्याच्यामुळं पोरं त्याच्यावर लिहितात. कधी एक हरवलं तर आपल्या आई वडील घेऊन येतात की दुसरं बुक नवं का. आणि आता तर अजूनच जमाना बदलला आहे बघा. आता तर यो आपल्याकडं काय म्हणतात त्यो कम्प्युटर, तो बी आला आहे. आणि या कम्प्युटरमध्ये काय काय काय काय दिसतो आणि काय काय काय काय गोष्टी करता येतात त्याचा म्हणे एक सेपरेट असा पिरियड हा असतो. पिरियड म्हणजे काय म्हणतात त्यो, हां तास असतो. या तासामध्ये आपल्याला येगळं त्याच्याबद्दल शिकवतात बघा. आता पूर्वीच्या काळी असं नव्हतं, त्याच्यामुळे पूर्वी ह्याच्यासाठी एक सेपरेट असा यो तास असं म्हणलं की थोडंसं येगळंच वाटायचं. म्हणजे आपल्या आजी आजोबासनी आपण जर का सांगितलं तर कम्प्युटरचा एक तास आहे असं म्हणल्यावर त्यांना वाटलं आता बया आमच्या वेळेला असलं काय नव्हतं बघा फ्याडं असं वाटायचं. पण अवं हे फ्याडं बिडं काही नाही आहे, हे काळाची गरज आहे बघा. त्यामुळं यो कम्प्युटरचा पण एक तास असतो. तर मला असं वाटलं की तुमच्याशी या विषयावर गप्पा माराव्यात की आपण पाटीपासून ते ह्या लॅपटॉपपर्यंत किंवा कम्प्युटरपर्यंत कसं काय पोचलो. आणि यो प्रवास आपण काही जणांनी अनुभवला बी असेल. म्हणजे काही जण लहानपणी असताना पाटी पेन्शिलवरती गिरवून शिकलं असतील आणि मग जेव्हा अगदी रिटायरमेंटला आली असतील किंवा रिटायरमेंट नंतरसुद्धा असेल की आपल्या घरी यो आपला बॉक्स आला, बॉक्स म्हणजे यो कम्प्युटर आला असेल घरी. आणि मग आपल्या मुलांकडनं नातवंडांकडनं आपण काही ना काहीतरी शिकलो असू आणि मग आता आपण एकदम एक्सपर्ट झालो असू बघा. पण यो जो प्रवास आहे तो किती छान आहे बघा, आठवून बघा. आणि याच विषयावर आज आपण बोलणार आहोत.

0: नमस्कार, मी शरद पोंक्षे. आपला रोजचा दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. नक्की ऐका न्यूज ऑन AIR ऍप वरही.
1: मंडळी, जेव्हा आपण बोलतो शाळेमंदी असताना यो करायचो त्यो करायचो, त्यानंतर विचार केल्यावरती असं वाटतं आता आपण किती बदललो हाव नव. म्हणजे आपलं वय वाढलं म्हणून बदललं हाव, आणि आपली परिस्थिती आजूबाजूची बी तशी हाव ना. नाहीतर लोक हसतील आणि म्हणतील काय यो इतक्या मोठा झाला तरी बी लहान पोरासारखं वागून राहिला. म्हणून आपण थोडंसं बदलतो बघा. पण ते लहानपण जे असतं ना ते किती निरागस असतं, किती छान वाटतं बघा. जेव्हा छोटी पोरं अजून बी काहीतरी येड्यावानी बोलतात तेव्हा आपल्यासनी त्यांचा राग येत नाही, किंवा आला तरी तेवढा पुरता असतो आणि सोडून देतो बघा आपण. कारण यो छोटी पोरं आणि त्यांचं या निरागसपणा आपल्या सगळ्यांना बी आवडतो. आणि आपण लहान असताना बी अशीच काहीतरी मस्ती गंमत जम्मत केली असेल, काहीतरी खोडी काढली असेल, आणि मग आपल्यापेक्षा जे मोठं असतात म्हणजे आपले आई वडील असतील, मोठे बहीण भाऊ असतील, किंवा अजून कोण बी शेजार पाजारचे असतील, ते मग आपल्याला सांगतात अवर तू काय यासनी ओरडतीस, तू बी लहानपणी अशीच केली होतीस, योच करायचीस, असं त्रास द्यायचीस, आता बी तुला कळतं हाव. म्हणजे बघा म्या काय काय येळला असं त्या आपल्या मोबाईल फोनमध्ये काहीतरी इडिओ बिडिओ येतात ना त्यो बघत असते. आणि त्या वेळेला मला एक इडिओ आत्ता आठवला बघा. त्यामध्ये असं होतं का, एक बाई असती म्हणजे वयाने थोडीशी मोठी असते,

ती बघा, आणि तिची जी पोरगी असते, तिची पोरगी म्हणजे त्या बाईची नात असती आणि त्या पायची पोरगी असती, अशा दोघी जणी बोलत असतात. आणि मागे ती आजीबाई बसलेली असती आणि ती बघती आणि म्हणती, त्या दोघींची भांडण चालू असतात पोरीची आणि नातीची. आणि ती आजीबाई बाजूला बसती आणि म्हणती, बरं झालं माझ्याशी बी ही पोरगी अशीच भांडायची जेव्हा ही लहान होती, आणि आता तिची पोरगी बी तिच्या संग अशीच भांडती आहे, मला तर लई मज्जा येते. असं काहीतरी ते व्हिडिओ बघितल्यावर मला लई हसायला आलं आणि मला वाटलं की कसं काय सुचतं बघा. हां, म्हणजे आता विषय मी जरा येगळा बोलायला लागले, पण लहानपण म्हटल्यावरती, शाळा म्हटल्यावरती या काही काही मजा मला बी आठवतात आणि मला बी तुम्हासनी बोलाव्याशा वाटतात, सांगाव्याशा वाटतात. तर अजून आपण काय काय बोलणार आहोत, या लहानपणच असं हाय, ही शाळाच अशी हाय की शाळेमध्ये जे काय आपण शिकायचो, जे काय आपण बघायचो, त्यावर आपण विश्वास ठेवायचो बघा. आणि त्यामुळं आपल्याला काही काही चुकीच्या गोष्टी पण तेव्हा वाटायच्या की नाही नाही योच बरोबर आहे, कारण माझ्या मित्रांनी सांगितलं आहे, मी तिकडं शाळेत असं बघितलं आहे. पण घरी आल्यानंतर मात्र आपल्याला कळतं, थोडं येळ गेल्यानंतर किंवा थोडं मोठं झाल्यानंतर, की आपण जो विचार करत होतो तो योग्य नव्हता, काही वेळेला चुकीचा बी होता आणि काही वेळेला बरोबर बी होता. त्यामुळे शाळाच आपल्याला घडवत असती आणि शाळेमुळेच आपण मोठं होत असतो. अजून या शाळेविषयी आपण गप्पा मारणारच आहोत, थोडा वेळ आहे की आपल्याकडं, पण आधी एक गाणं तर ऐकूया झकास.

रोज नवा दिवस, रोज नवा ध्यास, आकाशवाणी देते जगण्याचा विश्वास। नमस्कार मंडळी, मी इरावती कर्णिक। मस्त मस्त गाणी आणि गप्पांसाठी ऐकत रहा 107.1 MHz वर FM रेनबो वाहिनी।

तर मंडळी यो शाळा म्हणलं की आपल्याला आपलं यो बालपण आठवतं बघा, आणि मग बालपणामध्ये जो आपण काय काय मजा मस्ती केलं असेल ते सगळं काय आठवतं. आणि मला बी एक आठवतंय की शाळेमध्ये आपण गेल्यावरती आपल्यावर त्याचा प्रभाव इतका जास्त असतो की आपण मग घरी एक वय असं असतं की त्या वयामध्ये आपण आपल्या पालकांचं एवढं काय ऐकत नाही. आपल्याला वाटतं शाळेमध्येच जे काय सांगतात आणि करतात तेच भारी आहे, तेच बरोबर आहे. पण त्या वेळात आपल्याला कळत नाही की आपण काहीतरी चुकीचा अर्थ काढतोय, काहीतरी वेगळंच ऐकतोय, काहीतरी वेगळंच वागतोय. आणि घरी आल्यावर आपल्या आई वडील आपल्याला काय बी सांगितलं तरी बी आपल्यास ते पटत नाही. आपण म्हणतो की नाही, शाळामध्ये जे काय सांगितलं, जे काय शिकवलं तेच बरोबर आहे, मला जे समजलं आहे तेच बरोबर आहे, मला तुमचं काय ऐकायचं नाही आहे. असं एक वय असतं आणि त्या वयामध्ये आपण काय ना काहीतरी गमती जमती करत असतो बघा. आता एकदा असं झालं, मी माझीच गंमत सांगते, म्हणजे थोडंसं हसा हसू आलं तर हसा बरं का, पण खूप जास्त हसू नका कारण मी छोटी होते तेव्हा, पण तेव्हाची गोष्ट सांगते. एकदा असं झालं होतं शाळेमध्ये जाताना, अशीच मी तिसरीत बिसरीत असेल, तिसरी चौथीमध्ये असेल, आणि त्या वेळेला माझ्या वडिलांनी एक कुठली तरी मोठी बॅग आणली होती. म्हणजे फार बी मोठी नव्हती हा, पण ती थोडी कामाला जाणारी मंडळी घेऊन जातात तसेसारखी होती. पर तेव्हा मी शाळेत असताना माझ्या पाठीवर होतं दप्तर. आता दप्तर म्हणल्यावरती ते नेहमीचंच आपलं मागच्या वर्षीचं, ह्या वर्षी आणि ह्या वर्षीचं फाटलं तर मग पुढच्या वर्षी नवीन. पण मग माझ्या आजूबाजूचे जे माझे मित्रमंडळी होती त्यांच्याकडं आणि माझ्याकडं साधारण तशा प्रकारचीच होती की दप्तर. आणि मग मला ते जे माझ्या वडिलांनी आणून एक जी बॅग त्यांच्या हापीसमध्ये त्यांना मिळाली ती घेऊन आली. आणि मग मला असं वाटलं की काय झाक बॅग आहे, मला लय आवडली आहे बघा ही बॅग. असं म्हणून मी ती बॅग जेव्हा माझे वडील घेऊन आले आणि मला दाखवली तेव्हा मला ती इतकी आवडली की म्हटलं नाही मी हीच घेऊन जाणार बघा शाळेमध्ये. तर माझे वडील म्हणला अगं नाही बाई, ही कुठं घेऊन जातस, ही मोठ्या लोकांची असती, शाळेमधलं दप्तर तुझं आहे की दुसरं, ते घेऊन जा तुझं. तर माझ्या डोक्यावरती भूत चढलेलं होतं की मला तीच बॅग हवी होती. काय झालं तरी मी इतकी हट्ट करायला लागली, इतकी हट्ट करायला लागली, मला तीच बॅग हवी, उद्या मी तीच घेऊन जाणार. थोड्या वेळ आमची चर्चा झाल्यावरती माझी माया आली आतून आणि म्हणायला लागली अगं तुला बापूस सांगतो हाय ना, कशाला तू करतीस असं, तुझ्याकडे हाय जी बॅग ती घेऊन जा, अशी मोठ्यावानी मोठ्या लोकांची बॅग कोण घेऊन जातं का आपल्या शाळेमध्ये, ती हापीसला जाणारी बॅग आहे. म्या म्हणलं काय नाही, काय झालं तरी म्या तीच नेणार, काही असू दे, कोण काय बोलत नाही, मला ती आवडली हाय, मीच त्या घेऊन जाणार आणि सगळे माझं कौतुक करतील असं मला आपलं वाटत होतं. पण इतके मी भून भून भून भून केली असेल माझ्या वडिलांपाशी की ते म्हणाले बर बाई तुला काय हवं ते कर, घेऊन जा, चार लोक हसल्यावरती तुला कळल तू काय करतीस ते. दुसऱ्या दिवशी मी आपली रात्री उत्साहाने ती बॅग घेतली, माझी दप्तरातले पुस्तकं बिस्तकं त्याच्यात भरली आणि रात्री झोपायच्या वेळेला मी मनाशी ठरवलं उद्या मला सगळेजण छान छान म्हणणार आहेत कारण माझ्याकडे ही अशी छान बॅग आहे. पुढं काय झालं यो गाणं ऐकूया आणि मग सांगते की गायिका आहे.

नमस्कार, मी सुखदा खांडकेकर, रसिक हो तुम्ही ऐकताय 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी। सांजेच्या पारी म्या हैरानी घेऊन आले हाय तुमच्यासाठी गोड गोड गाणी, आणि बरोबर आज मी मारते हाय शाळेच्या गप्पा बी। तर शाळेमध्ये मी तुम्हासनी एक मजा मस्ती माझी सांगत होती। लहान मुलं काही वेळेला लई हट्ट करतात, तशी मी आबी करत होती, आणि माझ्या वडिलांना सांगितलं की त्यांची ती हापिसची बॅग मी घेऊन जाणार काही झालं तरी, आणि म्हणून त्यांची ती बॅग घेतली, त्याच्यामध्ये माझी पुस्तकं भरली, आणि इतकी म्हणजे इतकी खुश झाली होती की मला जे हवं ते मला करायला मिळणार आहे, आणि ही नवीन कोरी बॅग कोणी वापरायच्या आधी म्या घेऊन जाणार आहे शाळेमध्ये, आणि मग मला माझे मित्र मैत्रिणी सगळे लई कौतुक करणार आहेत अशा याच्यामध्ये असा विचार करत मी छानपणे झोपी गेले। सकाळी लवकर उठले, भरभर आवरलं, कारण शाळेला यो माझी बॅग मिरवत न्यायची होती, म्हणून मी भरभर आवरलं आणि ती बॅग घेतली आणि निघालं की शाळेला। आता शाळेला निघाल्यावर मला कळायला लागलं हळूहळू की यो जी बॅग आहे ती मोठ्या लोकांकरता आहे, त्याला पाठीला लावायला काय बी नाही आहे, त्याच्यामुळे हातातनं पकडून घेऊन जावी लागते आहे। आता ती एवढी जड बॅग आणि मी एवढीशी टिचभर होती त्या वेळेला, आणि तेव्हा मला ती उचलेवे बी ना, कारण आपण जेव्हा दप्तर पाठीसने लावतो तेव्हा दोन्ही खांद्यांवरती त्याचं वजन असतं, ह्यो नंतर कळायला लागलं। तेव्हा जे काही जोशमध्ये मी ते घेतली होती बॅग, ती बॅग आमचे पायपीठ करत आमची शाळा लई दूर होती बघा, आणि मग जाता ती एवढी जड बॅग मला उचलवे ना, मग मध्ये 4 पावलं चालले की मी थांबायची, एक बॅग ठेवायची, दुसऱ्या हातातनं उचलून परत निघाले। असं नंतर वाटायला लागलं की बहुतेक माझे आई वडील सांगत होते तेच बरोबर होतं, ही उगाच जाणली आहे बॅग, ही उचलवे बी ना मलाच नाही, काय दगड धोंड भरलेत की काय असं वाटायला लागलं। पुस्तकं नेहमीचीच होती पण बॅगेचं थोडं वजन होतं आणि पाठीला लावायला काहीच बी नव्हतं। ते जेव्हा मी बॅग वडिलांकडनं घेतली तेव्हा यो विचार केला नव्हता की असं पुढं काय होईल, कारण वाटलं की दिसतीये छान तर घेऊन जावी, वर्गात गेल्यावरती पुढं ती एवढी

मी पायपीट करत करत थोडा उशीरच झाला बघा शाळेला, आणि मी पायपीट करत एवढे गेले आणि वर्गात बसले तर काय सगळे आजूबाजूचे माझ्याकडे बघायला लागले. मी म्हटलं काय, मला वाटलं की लय भारी वाटतंय. पण नंतर सगळे माझे मित्रमैत्रिणी बघायला हसायला लागले की मला म्हणाले, अहो कुठली बॅग घेऊन आलीस ही, ही आपल्या शाळेची थोडी आहे, ही कोणाची बॅग उचलून आणलीस तू, मोठ्या माणसाची दिसतीये बॅग. असं म्हणून म्हणून मला जे इतकं त्यांनी त्रास दिला आहे, इतकं बोलले असतील की नंतर मला अगदी रडू यावं लागलं. आणि घरी येताना मी जवळजवळ रडत रडतच घरी आले. आणि मग घरी आल्यावर मला आईने विचारलं की काय मजा आली का, काय म्हणाले मित्रमैत्रिणी तुझी नवीन बॅग बघून. असं म्हटल्यावर मला रडू कोसळलं, मला इतकं राग आला की असं वाटलं मी हे काय केलं. पण आता लहानपण होतं ना, ते कुठं कळत होतं एवढ्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे अशी काहीतरी मजा मस्ती जेव्हा लहानपणी आपण करतो आणि ती जेव्हा आपण मोठेपणी ऐकतो तेव्हा आपल्याला बी हसू येतो, काय बा उलट होते मी असं वाटायला लागतं, नाही का.

नमस्कार, मी शरद पोंक्षे. आपला रोजचा दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. नक्की ऐका न्यूज ऑन AIR ॲपवरही.

मध्ये पहिले बी आलेलो असतो आणि आपल्या बाई आपलं लई कौतुक करतात आणि मग ते कौतुक आपल्या कायम मनामध्ये राहतं. बघा किती बी मोठं झालं तरी आपल्याला लहानपणच्या त्या गोष्टी आपल्या सगळ्या आठवत असतात. म्हणजे काही वेळेला कॉलेजमधल्या बी आठवतात, पर शाळेतल्या ज्या गोष्टी असतात ना त्या आपल्या सगळ्यांच्या अगदी मनामध्ये भरलेल्या असतात ना. बघा म्हणजे शाळा म्हणल्यावरती सगळ्यांसाठी काहीतरी वेगळं असतं. काही जणांना शाळा खूप आवडती आणि म्हणून तिकडच्या ज्या मजा मस्ती असतात ते चांगल्या प्रकारच्या लक्षात राहतात. पण काही जणांना मात्र काही वेळेला बाई ओरडल्या असतात किंवा मित्रमैत्रिणींची भांडण झाली असते म्हणून आपल्या त्या वाईट आठवणी वाटत राहतात आणि म्हणून वाटतं की शाळा नको बाबा. पर काही असलं तरी शाळा ही शाळा असते आणि आपल्याला ती घडवत असते. म्हणजे जसे आपले आई वडील आपल्यावरती सांगतात यो कर त्यो करू नको, तसं आपली शाळा बी सांगत असते काय चूक हाय काय बरोबर हाय. पर त्या लहानपणाच्या गमती जमती वेगळ्या असतात आणि त्या गमती जमती करताना आपण लई काय काय शिकत असतो, वेगळेवेगळे विषय आपण हाताळत असतो आणि मग मोठं झाल्यानंतर आपल्याला त्या सगळ्या गोष्टी आठवतात की लहानपणी मी असं केलं होतं म्हणून आता असं मला कळलं आहे, किंवा लहानपणी मी तसं केलं नव्हतं म्हणून मला आता असं नाही कळलं हाय. तर या सगळ्या गोष्टी असतात. पर आता काळ इतका बदललेला हाय की पूर्वी पाटी पेन्सिलवरती लिहिलं जायचं आणि थोड्या येळानं थोडा काळ पुढं गेल्यानंतर झालं की बुकं यायला लागली, पेपरची बुकं आली आणि बुकावरती आपण लिहायला लागलो वाचायला लागलो, सगळं ह्या बुकामध्ये करायला लागलो आणि मग त्यामुळं आपल्याला पेन्सिल लागायला लागली, आपल्याला पेनं लागायला लागली, क्वाड रबर लागायला लागला ना. बघा जेव्हा पाटी होती तेव्हा फक्त ती पेन्सिल असायची खडूची आणि मग आपण हाताने मी पुसायचो तरी बी चालायचं, नाहीतर ती एक वल फडकं करून आणायचो आणि त्याने पुसायचं तरी बी चालायचं. पण नंतर जसं बुक वेगळं झालं तसं बुकाप्रमाणे आपल्याला ती पेन्सिल त्याबरोबर असलेलं पेन ते बी वेगळं झालं आणि मग नंतर आपल्याला ते एक आवडतीचं पेन वाटायला लागलं की ह्यो पेन माझं आवडतं आणि ह्याने माझं अक्षर चांगलं येतं, किंवा मग नंतर आपल्याला परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला वाटायला लागलं की ह्यो अक्षर मी पेनाने काढल्यावरती ह्यो अक्षर चांगलं येतं आणि मला मार्क बी चांगले भेटतात. अशाच काय काय मजा गमती जमती बघूया आपण आपल्या शाळेच्या वेळच्या काय काय होत्या ते.

नमस्कार, मी सुखदा खांडकेकर. रसिक हो, तुम्ही ऐकताय 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी.

सांजेच्या पारी म्या हाय रानी आणि घेऊन आले हाय तुमच्यासाठी गोड गोड गाणी. आणि आपण शाळेच्या गप्पा टप्पा करतो आहोत. आणि शाळा म्हणली की येगळ्या येगळ्या गोष्टी असतात. आपलं आवडतीचं पेन त्या वेळेला ज्या कुठली तरी छान कंपनीनी पेन काढलेलं असेल ते पेन मला हवं किंवा ते पेनच मी वापरणार असं आपल्याला वाटत असतं. तसं रबरचं बी असतं. आता हल्लीची पोरं बघितली तर रबर इतक्या येगळ्या येगळ्या प्रकारचे रबर भेटतात की आपल्याला ठावं बी नसतं. म्हणजे आपल्याला बघितल्यावर कळतं हे रबर हाय हे रबर हाय का काय हाय. म्हणजे त्या काय ट्रकाच्या चाकासारखं एक असतं. त्यानंतर अजून काहीतरी भावली बिवलीची असतात काहीतरी वासवाले छान छान वास येणारं काहीतरी सुगंधी असं रबर असतात. असं इतके लई प्रकार निघाले आहेत की ते बघून थक्क व्हायला होतं. आणि मी वाटतं ही पोरं ती अभ्यास करतील का ती रबर घेऊन त्याच्यामध्येच त्यांचं अर्ध लक्ष असेल असं वाटायला लागतं. इतकी छान छान आहेत बघा ती रबर. आणि मग ते बघितल्यानंतर पेनं बी आलीच की पेनामध्ये शाई हाय किंवा ती आधी पूर्वी जसं नाही का आपण लिवायचो तसं काहीतरी तसं पेन हाय का अजून दुसरं बॉल पेन म्हणतात ते हाय. तसं कुठली बी पेनं असतील तर आपलं एक फेवरेट त्या वेळेला असायचं बघा आणि ते आपण जपून ठेवायचो. आणि ते जपून ठेवल्यावरती आपल्याला वाटायचं की ह्यो पेन आपल्यासाठी अगदी लकी हाय. म्हणजे यो पेनाने आपण जर का लिवला पेपर तर आपल्याला चांगले मार्क भेटणार. किंवा यो पेनाने आपण जर का आपला गृहपाठ केला तर आपल्याला बाई अगदी शाबासकी देणार आपल्या छान येणार असं काहीतरी असायचं. आणि मग कधीतरी एखादा असं व्हायचं की ते पेन आपलं हरवून जायचं आणि मग ते हरवल्यानंतर आपल्याला लई दुःख व्हायचं आणि वाटायचं की झालं आता सगळं संपलं. आता एक बी पेपर आपण लिहिला तरी चांगले मार्क मिळणार नाहीत आणि तो गृहपाठ केला तरी बी बाई छान म्हणणार नाहीत असं कुठंतरी एक मनात आपल्याला वाटत राहायचं. पण हळूहळू आपल्याला कळतं असं काय नसतं. आपण किती अभ्यास करतो कसं लिहितो त्याच्यावरती सगळं असतं. पण ते लहानपणी कुठं काय कळतं. पण आता जमाना अजून पुढं गेला आहे. आता ती लॅपटॉप बिपटॉप काय म्हणतात कम्प्युटर बिम्प्युटर ते संगणक आले आहेत आता सगळीकडे शाळांमध्ये. आणि त्याचा एक वेगळा सेपरेट असा तास बी असतो आणि त्याच्यामध्ये येगळं येगळं काय काय करून दाखवायचं असतं. आणि ते पाटी पेन्सिल किंवा या बुकांवानी काही नसतं त्याच्यातच काहीतरी करून दाखवायचं असतं. एवढं काय माणसनी कळत नाही ते काय असतं आणि काय नसतं. पण आजकालची पोरं बघते ना काय काय मोठे मोठे शब्द वापरतात ते आपल्याला येत बी नाही त्याचे उच्चार करायला. पर ते म्हणे की तो अभ्यास जो असतो तो केल्यावरती आपण एकदम हुशार होतो. का हुशार होतो कारण ये शिकल्यानंतर आता आजकाल कम्प्युटरच सगळीकडं चालतं ना. आता ते पाटी पेन्सिल आपण आपल्या काळात बाहेर गेला किंवा आधीचा झाला काळतो. आणि आता बुकांपेक्षा सुद्धा हे कम्प्युटरवरती सगळं चालतं बघा. आपल्याकडे कसं व्हायचं पूर्वीच्या काळात जर का बुकं आपल्या भेटली नाहीत तर आपण कोणाची तरी आपल्या मोठ्या भावाची बहिणीची किंवा आसपासच्या कोण असतील जे आपल्यापेक्षा एक वर्षानं पुढं असतील त्यांची बुकं घेऊन आपण अभ्यास करायचो. पण आता तसं नाही हाय. बुकं नसतील तरीसुद्धा आपण ते लॅपटॉप का काय असतं त्याच्यावरनं उघडून त्याच्यावरनं आपल्याला समजतं ते बुक दिसतं म्हण आणि त्या बुकमधनं आपण अभ्यास करू शकतो. असं लय काय काय येगळं येगळं हाय ते लगून बघून तर लई भारी वाटतं माझनी. पण म्हटलं तो पाटी पेन्सिलीचा जो जमाना होता तो जास्त निरागस होता असं मला कुठंतरी वाटायला लागलंय नवं का. हां तर प्रत्येकाला आपलं बालपण छान वाटतं नाही का. तर या अशाच गप्पां मारायला मी तुमच्या संघ आली होती. एक गाणं ऐकूया की छानसं.

0: सांजे शपारी म्या हायरानी आणि घेऊन आले हाय गोड गोड गाणी. आपलं बालपण जे असतं, आपलं शाळेतलं जे वय असतं, त्या वयामध्ये आपण जे काही गोष्टी केल्या असतील त्यानंतर मोठेपणी आपल्याला आठवत राहतात. आणि मग आपल्या मुलांनी, आपल्या नातवंडांनी किंवा आपल्या मित्रमैत्रिणी जे कोण भेटतील त्यांनी आपण सांगतो आणि मग नंतर पोट धरून हसतो. यो हसत हसतच आपण आपल्या त्या आठवणींना उजाळा देतो. आणि आज बी मला वाटलं की इतक्या दिवस झाले आहेत आणि आता जूनचा महिना सुरू झाला आहे म्हणल्यावरती शाळा ही आठवलीच पाहिजे. आणि शाळेविषयी बोलायसनी तुमच्याबरोबर मी आले होते. आणि ते पाटी पेन्सिलपासून आत्तापर्यंतचं जो शाळेमध्ये जो बदल झाला आणि काय काय गप्पा गोष्टी झाल्या त्या सगळ्याविषयी मी तुम्हासनी आज सांगायला आले होते. तर मला वाटतं तुम्हासनी बऱ्याच जणांनी आपल्या शाळेच्या आठवणी आल्या आहेत. बऱ्याच आपल्या श्रोत्यांनी आपल्याला मेसेज करून सांगितलं आहे, फोन करून सांगितलं आहे की त्यांना बी त्यांच्या शाळेच्या आठवणी आल्या आहेत. ते ऐकून मला लय भारी वाटलं बघा की आपलं शाळेचं बालपण आहे ते प्रत्येकासनी आवडतं आणि प्रत्येकाने काय ना काहीतरी मजामस्ती केलेली असते त्याच्यामध्ये. तर आता काळ बदलल्यामुळे ते पाटी पेन्सिल सोडून आता कम्प्युटरवरती पोरं आलेली आहेत आणि छान छान शिकतायत, भारी हुशार झाली आहेत पोरं. तर हे आपलं जे बालपण असतं तरी सुद्धा ते आपण जपायला पाहिजे. म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे तर ह्याच आठवणी आपण मध्ये मध्ये एकमेकांनी सांगायला पाहिजेत आणि मन भरून हसायला पाहिजे. नवगा शोरते हो, आता माझी येळ झाली हाय, माझी गाडी हाय, त्या वासनी मी निघते. पण तुम्ही आपली तुमची काळजी घ्या बरं का. येते मी पुढच्या टायमाला, परत भेटू, तोपर्यंत काळजी घ्या. राम राम.
1: मी तुम्हाला एका निळ्या कुल्याची कशी फजिती झाली ती गोष्ट सांगणार आहे.

कोल्हा शेतातून जीव घेऊन पळू लागला. पळता पळता तो पडला एका रंगाऱ्याच्या हौदात. तिथल्या निळ्या रंगानं निळा झालेला कोल्हा घाबरला. मनात म्हणाला, अरे बाप रे, या अवतारामुळे रानातले प्राणी माझा जीव घेतील जीव. पण तेवढ्या सुचली त्याला एक शक्कल

0: सुंदर गाणी।
1: विजया सहजराव, ऐकूयात काही ठळक घडामोडी। येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे। ही परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकार मुक्त वातावरणात व्हावी याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेनं माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत। त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला असून ती दुपारी 2 ते संध्याकाळी 5 या वेळेत होईल। राज्यसभेच्या निवडणुकीत मध्य प्रदेशातून अर्ज दाखल करणाऱ्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही, त्याकरता अर्जदारानं निवडणूक आयोगाकडे जावं असं न्यायालयानं सांगितलं। भारताच्या पीव्ही सिंधूनं सिडनीमध्ये सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन महिला एकेरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे। उपांत्यपूर्व फेरीत तिनं चिनी तैपेईच्या चेन स्यू यू हिला 21-6, 21-9 असं हरवलं। जम्मू काश्मीरमध्ये हॅन्ड ग्रेनेडच्या स्फोटात शहीद झालेल्या भारतीय लष्कराच्या 2 जवानांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। शहीद जवान अर्जुन जाधव यांच्या पार्थिवावर सातारा जिल्ह्यात शहापूर इथं तर शहीद जवान विक्रम चव्हाण याच्या पार्थिवावर कोल्हापूरमधल्या गोंडोली गावात अंत्यसंस्कार करण्यात आले। पोलीस दल आणि भारतीय सैन्य दलाच्या तुकडीनं हवेत बंदुकीच्या फैरी झाडून शहीद जवानांना मानवंदना दिली। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1695 अंकांची वाढ झाली आणि तो 75,528 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 461 अंकांची वाढ नोंदवत 23,623 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

0: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट फेरपरीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. नागपूरच्या कोराडी तलावाचे अत्याधुनिक पर्यटन केंद्रात रूपांतर होणार. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पुणे यार्डमधील महत्वाच्या अभियांत्रिकी कामासाठी नागपूर पुणे एक्सप्रेसची 13 आणि 14 जूनची फेरी रद्द. आता सविस्तर बातम्या. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेने माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहे. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला असून ती दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामासाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील. त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली जाईल. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि माहिती पत्रकावरच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्या असं आवाहन एनटीएने केलंय. पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांची कारकीर्द सर्वात जास्त कालावधीची आणि देशाची सर्वांगीण प्रगती साधणारी ठरल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. ते काही वेळापूर्वी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं ते म्हणाले. मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं 25 कोटी जनतेला दारिद्र्य रेषेच्या वर आणलं हा दशकातला चमत्कार असल्याचा उल्लेख संयुक्त राष्ट्रसंघानेही केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. 80 कोटी लोकांना अन्न सुरक्षा पुरवली तसंच शेतकरी सन्मान योजना, जनधन योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून गरीब, शेतकरी, महिला आणि तरुणांसाठी विविध योजना राबवल्या.
1: सुशासन आणि सुप्रशासन या दोन गोष्टी मोदीजींच्या या संपूर्ण कार्यकाळाचं एक महत्वाचं बलस्थान राहिलं. सरकारी योजनांचं डिजिटल मॉनिटरिंग, विविध योजनांचे लाभ थेट खात्यात जे लाभ मिळाले आहेत त्यात आतापर्यंत 51 लाख कोटी रुपये 51 लाख करोड इतके थेट नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे हे मोदीजींनी वेगवेगळ्या योजनांतून दिले.
0: गेल्या 12 वर्षात दूध उत्पादन 70% वाढल्यामुळे आता आपला देश जगातला सर्वाधिक दुग्धोत्पादन करणारा देश ठरला आहे असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. विविध योजनांच्या माध्यमातून 51 लाख कोटी रुपये लोकांच्या बँक खात्यात जमा केले आहे असं त्यांनी सांगितलं. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं टीव्ही, रेडिओ आणि संबंधित सेवांशी निगडीत खरेदी विक्री आणि सेवा नियमन अधिक सुटसुटीत करण्यासाठी दूरसंचार नियम 2026 मसुदा जाहीर केलाय. हे प्रस्तावित नियम सध्याची व्यवस्था अधिक सोपी आणि सुसंगत बनवण्यासाठी तसंच टीव्ही आणि रेडिओ प्रसारण क्षेत्रात व्यवसाय सुलभतेला चालना देण्यासाठी तयार केले असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. हा मसुदा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून नागरिक 27 जुलैपर्यंत यावर आपल्या हरकती आणि सुधारणांचे प्रस्ताव सादर करू शकतात असं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय. वाढत्या मागणीवर आणि इंधनाच्या काळ्या बाजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारनं औद्योगिक, व्यावसायिक आणि संस्थात्मक ग्राहकांना किरकोळ पेट्रोल पंपांवरून पेट्रोल आणि डिझेल खरेदी करण्यास मनाई केली आहे. या ग्राहकांना आता केवळ अधिकृत घाऊक केंद्रांमधूनच इंधन खरेदी करावं लागेल. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार हे निर्बंध पुढील 90 दिवसांपर्यंत लागू राहतील. याशिवाय मोठ्या प्रमाणावर होणारी इंधन खरेदी रोखण्यासाठी किरकोळ पेट्रोल पंपांना प्रतिग्राहक दररोज जास्तीत जास्त 200 लिटर हायस्पीड डिझेल विकण्याचे निर्देश देण्यात आले आहे. कांद्याची खरेदी क्विंटलमागे 1,650 रुपये दरानं करायचा निर्णय काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या बैठकीत घेण्यात आला. कांदा खरेदीचं प्रमाण वाढवण्याबाबत तसंच शेतकऱ्यांना अधिक लाभ देण्याच्या उद्देशानं केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाल्याची माहिती जोशी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून दिली आहे. बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार अधिक कांदा खरेदी व्हावी याप्रकारे कांद्याचं मूल्य ठरवण्याच्या पद्धतीत सुधारणा केल्याचं त्यांनी संदेशात म्हटलं. अमरनाथ यात्रेच्या तयारीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं आढावा बैठक झाली. लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसंच सुरक्षा दलांचे मुख्य या बैठकीला उपस्थित होते. अमरनाथ यात्रा 3 जुलैपासून सुरू होते आहे.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूरजवळील कोराडी इथं महाजिनकोच्या 272 हेक्टर क्षेत्रफळाच्या तलावाचं शुद्धीकरण, खोलीकरण आणि सुशोभीकरण करून त्याचं अत्याधुनिक पर्यटन केंद्रात रुपांतर करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. एमएमआरडीएकडे तलावाच्या देखभालाची जबाबदारी सोपवण्यात आली असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि नीरीच्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पुनर्विकास केला जाणार आहे. तलाव परिसरात हाऊसबोट्स, बोटिंग, रेस्टॉरंट तसंच बोटीच्या माध्यमातून हनुमान मंदिर दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याच परिसरात उभारण्यात आलेली देशातील सर्वात उंच 191 फूट उंचीची हनुमान मूर्तीही लवकरच भाविक आणि पर्यटकांसाठी खुली करण्यात येणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील हिवरा बुद्रुक इथं सुनील वाकोडे या तरुण शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचा यशस्वी प्रयोग करून आदर्श निर्माण केलाय. रासायनिक खतांचा वापर पूर्णपणे बंद करून त्यांनी शेणखत, कंपोस्ट आणि लेंडी खताच्या माध्यमातून एकात्मिक शेती पद्धत विकसित केली आहे. या प्रयोगामुळे जमिनीचा पोत सुधारला असून उत्पादन दुप्पट झाल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांचा हा प्रयोग परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरतो आहे. मान्सून काळातील संभाव्य अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा प्रशासनातर्फे आज फुटाळा तलाव इथं विविध आपत्कालीन यंत्रणांच्या सहभागातून संयुक्त मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलं. या सरावात एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य विभाग, होमगार्ड आणि आपदा मित्र यांनी सहभाग घेतला. तलावात बुडणाऱ्या व्यक्तीची सुटका, बोटीद्वारे शोध आणि बचाव कार्य, जखमींना प्राथमिक उपचार आणि नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर यांचं वास्तववादी दर्शन यावेळी करवण्यात आलं. तसंच आपत्कालीन संदेश वहन व्यवस्था आणि विविध विभागांमधील समन्वयाचीही चाचणी घेण्यात आली. प्रत्यक्ष आपत्तीच्या वेळी त्वरित आणि प्रभावी प्रतिसादासाठी ही पूर्वतयारी महत्वाची ठरणार असल्याचा विश्वास प्रशासनानं व्यक्त केला. पुणे यार्डमधील महत्वाच्या अभियांत्रिकी आणि सिग्नलिंग कामासाठी 14 जून रोजी सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 9 तासांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे काही रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार असून गाडी क्रमांक 1, 2, 1, 3, 6 नागपूर पुणे एक्सप्रेसची 13 जूनची फेरी रद्द करण्यात आली आहे. तसंच गाडी क्रमांक 1, 2, 1, 3, 5 पुणे नागपूर एक्सप्रेसची 14 जूनची फेरीही रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांनी प्रवासापूर्वी गाडीची अद्ययावत माहिती तपासून घ्यावी असं आवाहन मध्य रेल्वे प्रशासनानं केलं आहे. जागतिक पर्यावरण दिन ते आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे सुरू असलेल्या मेगा स्वच्छता मोहिमेअंतर्गत 14 जून रोजी शहरात 75 ई कचरा संकलन केंद्र उभारण्यात येणार आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत नागरिकांना घरातील आणि कार्यालयातील निरुपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तू या केंद्रावर जमा करता येतील. ई कचरा न फेकता मनपाच्या संकलन केंद्रावर जमा करून स्वच्छ आणि पर्यावरणपूरक शहर घडवण्यास हातभार लावण्याचं आवाहन महानगरपालिकेनं केलंय. भंडारा शहरात भूजल पातळी खालवल्यानं आणि विहिरी आटल्यामुळे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पाणी पुरवठ्यासाठी नगर परिषदेकडून 10 टँकरद्वारे पाणी दिलं जात असलं तरी ते वेळेवर मिळत नसल्याची तक्रार आहे. दुपारच्या वेळी टँकरनं पाणी पुरवठा होत असल्यानं हातावर पोट असलेल्या नागरिकांची गैरसोय होते आहे. दरवर्षी उद्भवणाऱ्या या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होते आहे. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर इथं 1-2 ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं सोसाट्याचा वारा वाहण्याची तसंच काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. नागपुरातील

मोठा परिसरात आज दुपारपासून मेघ दाटून आले. 2 सुमारास सोसाट्याचा वारा आणि हलक्या सरी बरसल्या. 4:30 सुमारास पुन्हा अल्प कालावधीसाठी मुसळधार पावसाची नोंद झाली. नागपूर शहरात अनेक ठिकाणी हलक्या सरींनी वर्षाव केला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नीट फेरपरीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 वाढवला. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. नागपूरच्या कोराडी तलावाचं अत्याधुनिक पर्यटन केंद्रात रुपांतर होणार. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पुणे यार्डमधील महत्वाच्या अभियांत्रिकी कामासाठी नागपूर पुणे एक्सप्रेसची 13 आणि 14 जूनची फेरी रद्द. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे प्रधानमंत्री मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. आणि शेअर बाजारात तेजी. सेन्सेक्समध्ये 1695 तर निफ्टीत 461 अंकांची वाढ. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट UG फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी याकरिता राष्ट्रीय चाचणी संस्थेने माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला असून ती दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांची हजेरीपत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामासाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील. त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि माहितीपत्रकावरच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात असं आवाहन NTA केलं आहे. प्रधानमंत्रीपदी नरेंद्र मोदी यांची कारकीर्द सर्वात जास्त कालावधीची आणि देशाची सर्वांगीण प्रगती साधणारी ठरल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं ते म्हणाले. मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं 25 कोटी जनतेला दारिद्र्य रेषेच्या वर आणलं हा दशकातला चमत्कार असल्याचा उल्लेख संयुक्त राष्ट्रसंघानं ही केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. 80 कोटी लोकांना अन्न सुरक्षा पुरवली तसंच शेतकरी सन्मान योजना, जनधन योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून गरीब शेतकरी महिला आणि तरुणांसाठी विविध योजना राबवल्या असं ते म्हणाले.
1: सुशासन आणि सुप्रशासन या दोन गोष्टी मोदीजींच्या या संपूर्ण कार्यकाळाचं एक महत्वाचं बलस्थान राहिलं. सरकारी योजनांचं डिजिटल मॉनिटरिंग, विविध योजनांचे लाभ थेट खात्यात जे लाभ मिळाले आहेत त्यात आतापर्यंत 51 लाख कोटी रुपये 51 लाख करोड इतके थेट नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे हे मोदीजींनी वेगवेगळ्या योजनांतून दिले.
0: गेल्या 12 वर्षात दूध उत्पादन 70% वाढल्यामुळे आता आपला देश जगातला सर्वाधिक दुग्धोत्पादन करणारा देश ठरला आहे असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. बारामती तालुक्यात कटफळ इथं 20 एकर जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित करण्यात येत आहेत. त्यात सर्व क्रीडा प्रकारांचा समावेश करावा, या ठिकाणी राष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्पर्धा आयोजित होतील या दृष्टीनं ही कामं करावीत असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले आहेत. त्या आज पुण्यात विधानभवन इथं जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या आढावा बैठकीत बोलत होत्या. येत्या काळात पर्जन्यमान राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा तसंच पालखी सोहळ्याचा विचार करून स्पर्धा आयोजनाबाबत तारीख निश्चित करावी अशा सूचना त्यांनी दिल्या. त्यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेची आढावा बैठक सुद्धा घेतली. पुढच्या वर्षी आयोजित होणाऱ्या या सायकल स्पर्धेचा दर्जा, व्याप्ती आणि प्रभाव अधिक उंचावण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. यंदा स्पर्धेचे 6 टप्पे आणि अंतर 1099 किलोमीटर असेल. राज्यसभेच्या निवडणुकीत मध्य प्रदेशातून अर्ज दाखल करणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवार मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही, त्याकरिता अर्जदारानं निवडणूक आयोगाकडे जावं असं न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती AS चांदूरकर यांच्या पीठानं सांगितलं. मीनाक्षी नटराजन यांनी तेलंगणात त्यांच्याविरुद्ध दाखल खटल्याची माहिती अर्ज करताना दिली नव्हती असा आक्षेप मध्य प्रदेश भाजपानं घेतला होता. तो ग्राह्य मानून

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्दबातल ठरवला होता. या निर्णयाला नटराजन यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. 19वा मीफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाविषयी NFDC अर्थात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत माहिती दिली. येत्या 15 ते 21 जून दरम्यान होणाऱ्या या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा प्रभादेवी इथं रवींद्रनाट्य मंदिरात होणार आहे. या चित्रपट महोत्सवात 47 देशांमधले एकूण 144 चित्रपट दाखवले जाणार आहेत. यंदा NFDC आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळ संयुक्त विद्यमानं मिफचं आयोजन करण्यात येत आहे. त्यामुळे राज्य चित्रपट महामंडळाची निर्मिती असलेले मराठी भाषेतले विविध माहितीपट या सोहळ्यात दाखवले जातील असं महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पाटील यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताचे प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं काल निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनीत झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर ते आजारी पडले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल केलं होतं. काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची प्रसिद्ध नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. या स्पर्धेत तिने 2 कांस्यपदकं जिंकली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. उत्कृष्टतेचा ध्यास, शिस्त आणि सेवाभाव यांच्यावरच्या निष्ठेमुळे जसपाल राणा यांनी देशाला नेमबाजीत अढळ स्थान मिळवून दिलं होतं असं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनीही राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. महिलांच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. उद्घाटनाचा सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात बर्मिंगहॅम इथं रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सामना सुरू होईल. यंदा प्रथमच स्पर्धेत 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना येत्या रविवारी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तानशी होणार आहे. हरमनप्रीत कौरकडे कर्णधारपद आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज ब गटात यजमान कॅनडाचा सामना बोस्निया आणि हर्जेगोविना यांच्याबरोबर होणार आहे. टोरांटो स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरू होणार आहे. आज झालेल्या गट अ च्या सामन्यात दक्षिण कोरियानं झेक प्रजासत्ताकचा 2-1 असा पराभव केला. याआधी काल झालेल्या उद्घाटनाच्या लढतीत मेक्सिकोनं दक्षिण आफ्रिकेचा 2-0 असा पराभव केला. टर्कीमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात भारताच्या बी धीरज आणि कुमकुम मोहोड यांनी अंतिम फेरीत प्रवेश करत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. 14 जून रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत या जोडीचा सामना कोरियाच्या किम जे देओक आणि ओ ये जिन यांच्याशी होणार आहे. पश्चिम आशियातला तणाव निवळण्याची आशा निर्माण झाल्यामुळे आज भारतीय शेअर बाजारामध्ये वाढ दिसून आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1,695 अंकांची वाढ झाली आणि तो 75,528 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 461 अंकांची वाढ नोंदवत 23,623 अंकांवर बंद झाला. कच्च्या तेलांच्या किमतीतल्या घसरणीमुळे गुंतवणुकीकडे कल दिसून आला. गेल्या 24 तासात कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली तर कोकण आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी लक्षणीय वाढ झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. आणि शेअर बाजारात तेजी,
सेन्सेक्समध्ये 1695 तर निफ्टीमध्ये 400

61 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: ध्यानधारणा योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत एफ एम गोल्ड वाहिनीवर.
1: मेंटल हायजीनसाठी आपण काय करतो दर दिवशी? आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
0: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.

0: ध्यानधारणा योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
1: मेंटल हायजीन साठी आपण काय करतो, दर दिवशी आपण काय करतो, त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
0: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईटवर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: You know that thing must be 100 years old.

आकाशवाणी मुंबई। राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला। अमेरिकेबरोबर कराराविषयी अंतिम निर्णय झाला नसल्याचं इराणकडून स्पष्ट। दक्षिण कोरियाचे माजी अध्यक्ष यून सुक येओल यांना 30 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा। राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज रद्द ठरवल्याच्या विरोधात काँग्रेसच्या मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन। आणि महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात। येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट UG फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे। ही परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेनं माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत। त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला असून ती दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होईल। विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामांसाठीचा वेळ यात अंतर्भूत राहील। याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे। कॅबिनेट सचिव डॉ T.V. सोमनाथन यांनी आज नीट फेर परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला। ही परीक्षा सुरळीत, पारदर्शी आणि सुरक्षितरित्या पार पाडावी यासाठी सर्व संबंधितांनी योग्य समन्वय राखून काम करावं अशा सूचना त्यांनी दिल्या। अमेरिकेबरोबर कराराविषयी अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही असं इराणनं स्पष्ट केलं आहे। युद्ध थांबवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी अंतिम टप्प्यात आल्या असल्याचं, इराणवर हल्ला करणार नाही असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल जाहीर केलं होतं, त्यावर इराणनं ही प्रतिक्रिया दिली आहे। इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाघेई यांनी सांगितले की तह अंतिम टप्प्यात आल्याचं किंवा करारावर सह्या होणार असल्याचं आत्ताच म्हणता येणार नाही, मात्र वाटाघाटींपैकी बराचसा मजकूर मसुदा स्वरूपात तयार झाल्याचं त्यांनी मान्य केलं। युरेनियम उत्खनन आणि इतर धोरणात्मक मुद्द्यांवर इराण ठाम आहे। अमेरिकन हल्ले न करण्याचं ठरवलं असलं तरी होर्मुझची समुद्रधुनी आणि आसपासच्या परिसरात अद्याप तणाव कायम आहे। दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्रप्रमुख यून सुक येओल यांना आज सेऊल न्यायालयानं 30 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे। शत्रूला सहाय्य करून सत्तास्थानाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर होता। उत्तर कोरिया ड्रोन पाठवून दोन्ही देशांमधला तणाव वाढवणं आणि त्याचा वापर करून मार्शल लॉ घोषित करणं या 2024 घटनांमध्ये त्यांना न्यायालयानं दोषी ठरवलं आहे। गुप्तचर विभागाचे माजी प्रमुख इन युंग यांनाही 15 वर्षांची तर माजी ड्रोन ऑपरेशन्स मुख्यालय प्रमुख किम युंग देई यांना 3 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे। राज्यसभेच्या निवडणुकीत मध्य प्रदेशातून अर्ज दाखल करणाऱ्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही, त्याकरता अर्जदारानं निवडणूक आयोगाकडे जावं असं न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती A.S. चांदूरकर यांच्या पीठानं सांगितलं। मीनाक्षी नटराजन यांनी तेलंगणात त्यांच्याविरुद्ध दाखल खटल्याची माहिती अर्ज करताना दिली नव्हती असा आक्षेप मध्य प्रदेश भाजपानं घेतला होता, तो ग्राह्य मानून निवडणूक निर्णय अधिकारी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्दबादल ठरवला होता। या निर्णयाला नटराजन यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं। मेघालयमधून राज्यसभेसाठी नॅशनल पीपल्स पार्टीचे उमेदवार जेम्स संगमा यांची बिनविरोध निवड झाली आहे। या निवडणुकीसाठी इतर कोणाचाही अर्ज आला नाही, त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी माल्थस संगम यांनी जेम्स यांना बिनविरोध निवड झाल्याचं प्रमाणपत्र सुपूर्द केलं। कर्नाटकातून काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे आणि पवन खेडा यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे। ब्रिक्स देशांच्या शहरीकरणाच्या 13व्या परिषदेचा आज नवी दिल्लीत समारोप झाला। गेले 2 दिवस चाललेल्या या परिषदेत ब्रिक्स देशांमध्ये लोकांच्या गरजांचा विचार करून सर्वसमावेशक, शाश्वत आणि नागरिकांच्या गरजेनुसार शहरांची निर्मिती करण्यावर विचारविनिमय करण्यात आला। लोकांसाठी शहरं ही या परिषदेची संकल्पना होती। या परिषदेसाठी ब्राझील, चीन, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण, रशिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिरातीचे प्रतिनिधी उपस्थित होते।
या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताचे प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं काल निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनीत झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर ते आजारी पडले होते, त्यामुळे त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची प्रसिद्ध नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. या स्पर्धेत तिनं 2 कांस्य पदकं जिंकली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी

0: राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. खेळाडू म्हणून पदकांची लयलूट केल्यानंतर प्रशिक्षक म्हणून अनेक तरुण खेळाडू घडवण्यातही त्यांनी अमूल्य योगदान दिल्याचं त्यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. उत्कृष्टतेचा ध्यास, शिस्त आणि सेवाभाव यावरच्या निष्ठेमुळे जसपाल राणा यांनी देशाला नेमबाजीत अढळ स्थान मिळवून दिलं होतं असं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनीही राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. महिलांच्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. उद्घाटनाचा सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात बर्मिंगहॅम इथं रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सामना सुरू होईल. यंदा प्रथमच स्पर्धेत 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना येत्या रविवारी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तानशी होणार आहे. हरमनप्रीत कौरकडे कर्णधारपद आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज ब गटात यजमान कॅनडाचा सामना बोसनिया आणि हर्झेगोविना यांच्याबरोबर होणार आहे. टोरांटो स्टेडियमवर भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरू होणार आहे. आज झालेल्या गट अ च्या सामन्यात दक्षिण कोरियानं झेक प्रजासत्ताकचा 2-1 असा पराभव केला. याआधी काल झालेल्या उद्घाटनाच्या लढतीत मेक्सिकोनं दक्षिण आफ्रिकेचा 2-0 असा पराभव केला. टर्कीमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात भारताच्या बी धीरज आणि कुमकुम मोहोड यांनी अंतिम फेरीत प्रवेश करत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. 14 जून रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत या जोडीचा सामना कोरियाच्या किम जे देऊक आणि ओ ये जिन यांच्याशी होणार आहे. प्रधानमंत्रीपदी नरेंद्र मोदी यांची कारकीर्द सर्वात जास्त कालावधीची आणि देशाची सर्वांगीण प्रगती साधणारी ठरल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं ते म्हणाले.
1: सुशासन आणि सुप्रशासन या दोन गोष्टी मोदीजींच्या या संपूर्ण कार्यकाळाचं एक महत्वाचं बलस्थान राहिलं. सरकारी योजनांचं डिजिटल मॉनिटरिंग, विविध योजनांचे लाभ थेट खात्यात जे लाभ मिळाले आहेत त्यात आतापर्यंत 51 लाख कोटी रुपये 51 लाख करोड इतके थेट नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे हे मोदीजींनी वेगवेगळ्या योजनांतून दिले.
0: मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1695 अंकांची वाढ झाली आणि तो 75,528 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 461 अंकांची वाढ नोंदवत 23,623 अंकांवर बंद झाला. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाविषयी NFDC अर्थात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत माहिती दिली. येत्या 15 ते 21 जून दरम्यान होणाऱ्या या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा प्रभादेवी इथं रवींद्र नाट्य मंदिरात होणार आहे. या महोत्सवात 47 देशांमधले 144 चित्रपट दाखवले जाणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट फेरपरीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. अमेरिकेबरोबर कराराविषयी अंतिम निर्णय झाला नसल्याचं इराणकडून स्पष्ट. दक्षिण कोरियाचे माजी अध्यक्ष यून सुक येऊल यांना 30 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा. राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज रद्द ठरवल्याच्या विरोधात काँग्रेसच्या मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन आणि महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतेहो, आज आपण श्रवण करणार आहोत दासबोधातील पाचव्या दशकातील तिसरा समास. या तिसऱ्या समासात 104 ओव्या आहेत आणि गेल्या वेळेस आपण त्यातील काही ओव्या श्रवण केल्या होत्या आणि आत्ता त्यापुढील ओव्या आपण या सुंदर गीतानंतर श्रवण करणार आहोत.

जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबुध दशक पाचवा मंत्रांचा समास तिसरा शिष्य लक्षणराम श्रीराम समर्थ जेथे शुद्ध ब्रह्मज्ञान आणि स्थूळ क्रियेची साधन तोची सद्गुरु निदान दाखवी डोळा देखणे दाखविती आदरे मंत्र फुंकिती कर्णद्वारे इतुकेचे ज्ञान ते पामरे अंतरली भगवंता बाणीतीही चिखून तोचे गुरु सुलक्षण तेथेची रिघावे शरण अत्यादरे मुमुक्षे अद्वैत निरूपणी अगाध वक्ता परिविषयी लोलंगता ऐसिया गुरुची निसार्थकता होणार नाही. समर्थ सांगतायत की ज्याच्याजवळ ब्रह्मज्ञान आहे आणि स्थूल देहाने जो उत्तम प्रकारे साधनही करत असतो असा सद्गुरूच आपल्याला स्वस्वरूपानुभव प्राप्त करून देतो. आणि अर्थातच गुरु प्रकाशनार्दी चमत्कार मोठ्या आदराने दाखवतात, मंत्रोपदेशही देतात, पण त्यांचे ज्ञान इतकंच मर्यादित असतं. त्यामुळे त्यांच्याकडून मंत्रोपदेशादी घेणारे बिचारे जीव देखील भगवंता संततात. शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती, आत्मप्रचिती या तीनही ज्यास प्राप्त झाल्या असतील तो उत्तम सद्गुणांनी उत्तम लक्षणांनी युक्त सद्गुरू.

या गीतापूर्वी आपण गुरुलक्षण नामाच्या दोन ओव्या श्रवण केल्या आणि आता वळत आहोत शिष्य लक्षणाकडे. शिष्य कसा असावा हे सांगताना समर्थ सांगतात, शिष्य निष्ठावंत असला पाहिजे, सुचिस्मंत असला.

पाहिजे, तशीच विशेष साक्ष भी असला पाहिजे, परमदक्ष असला पाहिजे, धीराचा असला पाहिजे, अतिशय उदार मनाचा असला पाहिजे, तो नेहमी तत्पर असला पाहिजे, परोपकारी असला पाहिजे, निर्मत्सरी असला पाहिजे। तसेच शिष्य हा परमशुद्ध अंतकरणाचा, परमसावध असला पाहिजे, उत्तम गुणांचा असावा। शिष्य हा प्रज्ञावंत असावा, तो प्रेमळ भक्त असावा, नीतिवंत असावा, मर्यादेचा असावा, युक्तिवंत असावा, बुद्धिवंत असावा, तसेच अतिशय धारिष्ठ्याचा, दृढवताचा, उत्तम कुळाचा, पुण्यशील असावा। शिष्य असावा सात्विक, शिष्य असावा भजक, शिष्य असावा साधक, साधनकर्ता, शिष्य असावा विश्वासी, शिष्य असावा कायाक्लेशी, शिष्य असावा परमार्थासी, वाढवू जाणे, शिष्य असावा स्वतंत्र, शिष्य असावा जगमित्र, शिष्य असावा सत्पात्र, सर्वगुणी, शिष्य असावा सद्विद्येचा, शिष्य असावा सद्भावाचा, शिष्य असावा अंतरीचा, परमशुद्ध। समर्थ सांगतायत की शिष्य हा सात्विक, भजन तत्पर आणि नित्यनेमाने साधन करणारा साधकही असावा। गुरूंच्या चरणी त्याचा दृढ विश्वास असावा। शारीरिक कष्ट करण्यास तो नेहमी तत्पर असावा आणि परमार्थ वाढावा अशी तीव्र इच्छा द्याला असावी। शिष्य स्वतंत्र, जगमित्र, सर्वगुण संपन्न आणि परमार्थास अत्यंत लायक असावा। तो सद्वित्तीच्या लक्षणाने युक्त, सद्भावयुक्त आणि अत्यंत शुद्ध अंतःकरणाचा असावा।

शिष्याची लक्षणे कशी असावीत याबाबत समर्थांनी अतिशय वेगवेगळ्या उदाहरणांचे तसेच वेगवेगळे दाखले देऊन शिष्य कसा असावा हे आपल्याला सांगितलेले आहे.